नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 22 आषाढ, शके 1948, 13 जुलै 2026। पहाटेचे 5:50 आणि 35 सेकंद झालेले आहेत। आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही आता सुरू करत आहोत। या प्रातकालीन

बातमीपत्राचं हे पुणे केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 22 आषाढ, शके 1948, 13 जुलै 2026. पहाटेचे 5:50 आणि 35 सेकंद झालेले आहेत. आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत मी ऋचा नामजोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: नमस्कार पुणे।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। गिरवाणवाणी यामध्ये आता ऐकूया पारंपरिक द्वादश ज्योतिर्लिंग स्मरणम सच्चिदानंद गाडगीळ यांच्या स्वरात।

0: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर.
1: नमस्कार पुणे.

0: पारंपरिक द्वादश ज्योतिर्लिंग स्मरणम आपण ऐकलत गिरवाणवाणीमध्ये सच्चिदानंद गाडगीळ यांच्या स्वरात. श्रोते हो, उद्याच्या गिरवाणवाणीमध्ये आपण ऐकाल पारंपरिक श्री सूक्त देवी उपासनी महाराज आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र.
1: रम्य पहाट सनईचे सूर आणि भक्तिगीतांची प्राजक्त फुलं.

0: तुमच्या आमच्या पहाट वेळा मंगल करणारी आकाशवाणी। दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर। पहाटेचे 5:59 आणि 25 seconds झालेली आहेत। यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संत नामदेव महाराज यांची रचना. अण्णा जोशी यांनी संगीतबद्ध केलेली आहे. स्वर आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी, अनुराधा पौडवाल आणि सहकारी.

पंडित जितेंद्र अभिषेकी, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातला संत नामदेव महाराजांचा हा अभंग आपण ऐकलात. संगीत दिलं होतं अण्णा जोशी यांनी. प्रभात वंदन या कार्यक्रमात यानंतर ऐकूया वैशाली सामंत यांच्या स्वरातलं विनय राजवाडे यांचं भक्तिगीत. संगीत दिलंय श्याम तारे यांनी.

कविता खरवंडीकर यांच्या स्वरात आपण ऐकलात संत तुकाराम महाराज यांचा अभंग. संगीतबद्ध केला होता धनंजय खरवंडीकर यांनी. आणि प्रभातवंदन कार्यक्रमात यानंतरची रचना आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांची. लता मंगेशकर यांच्या स्वरात संगीत हृदयनाथ मंगेशकर.

0: हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग आपण ऐकलात लता मंगेशकर यांच्या स्वरात. श्रोते हो, या काही भक्तिरचनानंतर प्रभात वंदन या कार्यक्रमात आता ऐकूया चिंतन या सदरात कीर्ती पेंडसे यांचे विचार.
1: आपल्या मातृभाषेला समृद्ध करणाऱ्या म्हणींची निर्मिती ही अनुभवातून झालेली आहे. काळ बदलतो तसे नवे अनुभव येतात, त्यातून नव्या म्हणी तयार होतात. म्हणूनच काळ कितीही बदलला तरी भाषेतल्या म्हणींचं स्थान कधीच कमी होणार नाही. म्हणींना भाषेतला आरसा समजला जातं. गरजवंताला अक्कल नसते, गरज सरो वैद्य मरो, अशा म्हणींमधून गरज कशी असते ते अचूक स्पष्ट होतं. एखाद्या गोष्टीच्या आवश्यकतेतून गरज निर्माण होते. तान्ह्या बाळाची आई ही प्रथम गरज असते. बाळ हे सर्वस्वी आईवर अवलंबून असतं. तिच्या सहवासात ते सुरक्षितता अनुभवतं. आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करणारी आई बाळाला अचूक ओळखता येते, कारण जन्मापूर्वी तिच्याशी बाळाची नाळ जोडलेली असते. म्हणजेच गरज ही उपजत असते. वय वाढत जातं तसं या गरजेचं स्वरूप बदलतं. गरजेची पुढची पायरी म्हणजे मागणी. थोडं कळायला लागल्यानंतर मुलं आजूबाजूच्या वेगवेगळ्या गोष्टी बघून आपल्याला हे हवं, आपल्याला ते सुद्धा हवं अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण होते. त्याचं रूपांतर पुढे मागणीत होतं. आपल्याला याची खरंच गरज आहे का याचा विचार मुलं करत नाहीत. एखादी गोष्ट दिसली की ती मागायची एवढंच त्यांना कळतं. त्यामुळे मुलं मागण्या करत जातात आणि पालक त्या पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाही त्या आपल्या मुलांना मिळाव्या अशी प्रेमळ इच्छा पालकांची असते. याचा उलटा परिणाम असा होतो की मुलांच्या गरजा वाढत जातात. इथेच एक क्षण थांबून पालकांनी मुलांना त्यांची ही गरज कितपत योग्य आहे याचा विचार करायला शिकवलं पाहिजे. परंतु होतं उलटच. गरजा पूर्ण झाल्या की मागण्या वाढतच जातात, त्यामुळे गरजेची व्याप्ती वाढत जाते. कोणतीही गोष्ट सहज मिळाली की त्याची किंमत शून्य होते. गरजेच्या बाबतीतही असंच असतं. मुलं लहानाची मोठी होतात. आता फक्त आपल्या गरजा भागवण्यापुरतेच त्यांना पालक हवे असतात. हव्या त्या गोष्टी मिळेपर्यंत ते पालकांशी गोड बोलत राहतात. गरज भागली की ते पालकांना दूर लोटतात. खरं तर इतकी वर्ष आपल्या गरजा ज्यांनी भागवल्या त्यांना आपली गरज आहे हा विचार मुलं करत नाहीत. मुलांकडून दूर लोटलेले पालक एकाकी होतात. या स्थितीत आता बदल होणार नाही हे ते जाणून असतात. अशा आई वडिलांचे हाल सुरू होतात. कधीकधी त्यातच त्यांचा अंतही होतो. एका गरजेतून इतक्या गोष्टी घडतात. आपण आपल्या गरजा जितक्या कमी करत जातो तितकं आपलं जीवन अधिक सुखी होतं. आपल्या गरजा आणि त्यांची आवश्यकता याचा पाठपुरावा केलाच पाहिजे. गरज आणि त्यातून वाढत जाणाऱ्या अपेक्षा यांची पूर्तता झाली तर ठीक, नाहीतर त्यातून होणारा त्रास हे एक प्रकारचं दुष्टचक्र आहे. अशा चक्रात अडकलो तर सुटका होणं कठीण असतं. याकरताच गरज निर्माण झाली की तिच्या आवश्यकतेविषयी जरूर विचार करावा. सुख, शांती आणि समाधान या तिन्ही गोष्टी साध्य करायच्या असतील तर आपल्या गरजांवर विजय मिळवावा.
0: चिंतन या सदरात आपण ऐकलेत कीर्ती पेंडसे यांचे विचार. आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 6:30 वाजलेले आहेत. आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 दिनविशेष सादर

करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये शाश्वत उत्पादनासाठी आंतरपीक पद्धत याविषयीची माहिती. सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा, यात त्वचाविकार याविषयी त्वचाविकार तज्ज्ञ डॉक्टर भारती चिलगर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. 6:50 परिसर, यामध्ये पावसाळ्यातील सण उत्सव याविषयीची माहिती. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 आणि 6:20 संस्कृत समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता याचा भाग 24, यामध्ये दुसऱ्या अध्यायातला 20 श्लोक आपण ऐकाल. विवरण लेखन डॉक्टर प्रकाश अत्रे, श्लोक गायन अस्मिता नवरे, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. आज सकाळी 8:40 संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा लोणी काळभोर ते यवत या प्रवासादरम्यानचा आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते धीरज केदारी. 9:00 मराठी चित्रपट संगीत, 9:30 व्यक्तिवेध, यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजू उर्फ बापू बाविस्कर यांच्या विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध सादरकर्ते विनायक मोरे. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 सुगम संगीत, 10:25 स्थानिक निवेदनं, 10:30 हिंदी चित्रपट संगीत. आज 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित के जी गिंडे यांच्या राग गायनात आपण ऐकाल राग बसंत मुखारी आणि राग खट. आज 11:30 गाता रहे मेरा दिल अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत. 12:00 वनिता मंडळ या महिला श्रोत्यांसाठीच्या कार्यक्रमात अत्तर क्षणांचा दरवळ, सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित हा कार्यक्रम. मंगला खाडीलकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत यात आपण ऐकाल. आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरूनच सहक्षेपित करू. 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम, 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:45 आणि 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

आज संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणीमध्ये स्टे ट्यून या सदरात डिजिटल प्रशासनातील उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार प्राप्त करणारे सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायतीचे सरपंच सतीश देशमुख यांच्याशी युवा आणि डिजिटल ग्रामविकास याविषयी गायत्री सुतार यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रमाची रूपरेषा. 6:30 साहित्य सौरभ, यामध्ये कवयित्री इंदिरा संत यांच्या अनवट कविता इंदिराबाई अनोख्या झरोख्यातून, लेखन दीपाली दातार, सूत्रसंचालन सविता जेरे, सहभाग दीपाली दातार सविता जेरे, सादर करते सुमित श्रीवाद, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात सुरुवातीला हवामान सूचना, त्यानंतर ऊस पिकातील हुमणी किडींचे जैविक पद्धतीने नियंत्रण याविषयी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथील कृषी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ डॉक्टर क्रांती निगडे यांनी दिलेली माहिती, त्यानंतर कोकेडामा घर सजावटीसोबत व्यवसायाची नवी संधी याविषयी कृषी विद्यालय पुणे येथील उद्यान विद्या विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर वैष्णवी डोळस यांनी दिलेली माहिती, तसंच कृषीवाणी आणि शेवटी बाजारभाव. रात्री 7:15 एक कलाकार हा कार्यक्रम केंद्रित असेल. संगीतकार वसंत देसाई यांच्यावर, सादर करतील सीमा सहस्रबुद्धे. 9:30 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक, हे 4 कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर रात्री 10:00 फोन इन आपली आवड, सादर करतील संजय भुजबळ. याशिवाय वेळोवेळी होणारी बातमीपत्रं नियोजित वेळी आम्ही प्रसारित किंवा सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आज दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे ठीक 6:35 झालेली आहेत. आता प्रसारित करतोय दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल.

0: श्रोतेहो, आज आहे 13 जुलै. पाहूया हा दिवस कोणत्या कारणांसाठी खास ठरला आहे ते. 13 जुलै 1908 या दिवशी लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाच्या दुसऱ्या खटल्याचं काम सुरू झालं. 1912 साली या तारखेला मौलाना अबुल कलाम आझाद यांनी अल हिलाल या उर्दू नियतकालिकाचं प्रकाशन सुरू केलं. 13 जुलै 1929 या दिवशी क्रांतिकारक जतींद्रनाथ दास यांनी उपोषण सुरू केलं. लाहोर तुरुंगात त्यांनी सुरू केलेल्या या उपोषणाचा शेवट 63 दिवसानंतर त्यांच्या मृत्यूनं झाला. आज जन्मदिवस असणारी महत्वाची नावं अशी आहेत. गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म 1892 साली या दिवशी झाला. जयपूर अत्रोली घराण्याच्या केसरबाई या आपल्या खयाल गायनासाठी विशेष प्रसिद्ध होत्या. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे अशापैकी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. 1660 वीर बाजीप्रभू देशपांडे, आद्य मराठी शब्दकोशकार जेम्स टी मोल्सवर्थ यांचं निधन 1863 साली या दिवशी झालं. 13 जुलै हा गायक पंडित के जी गिंडे यांचा स्मृतिदिन. 1994 साली त्यांचं निधन झालं. कवयित्री इंदिरा संत यांचं निधन 13 जुलै 2000 या दिवशी झालं. शेला, रंगबावरी, मेंदी हे त्यांच्या कवितांचे संग्रह प्रसिद्ध आहेत.
1: हवा झुकत काजवा, हवा झुकत काजवा, काळ्या शार अंधारात ब्रह्महृदय सुजाण हवे उभे खिडकीत, हवा जरा वाऱ्यासंगे ओल्या गवताचा गंध, पाखराची नीज जशी हवी तशी रात्र धुंद, हवा असा थाटमाट असे गुज लिहायला, हवी चांदण्याची वाळू ओळीवरी शिंपायला.

0: 13 जुलै हा अभिनेता निळू फुले यांचा स्मृतिदिन. 2009 साली त्यांचं निधन झालं. निळकंठ कृष्णाजी फुले हे मूळ नाव असलेल्या या अभिनेत्यानं आपल्या कसदार अभिनयानं रंगमंच आणि रुपेरी पडदा गाजवला.
1: या घरात राहायचंय तुम्हाला, घर माझ्यासारखं जे मग तक्रार चालणार नाही. नीट बघून घ्या, पडत असेल तर मोजकं खाली टाका, नाही तर आल्या तशा बाहेर चला. हा राजाचा माल नव्हे, सखाराम बाइंडरचं घर आहे आणि सखाराम बाइंडर तुमच्या आधीच्या मालकासारखा नाही. तो काय ते जरा वेगळंच समजून घ्यावं लागेल. सब घोडे 12% मामला इथं खपायचा नाहीये, डोकं गरम आहे आपलं.
0: प्रसिद्ध वादक मनोहारी सिंग यांचं निधन 2010 साली या दिवशी झालं.

सॅक्सोफोन, फ्लूट, ट्रम्पेट ही वाद्य वाजवणाऱ्या मनोहारी यांनी आपल्या वादनानं अनेक गाण्यांची रंगत वाढवली.

0: दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 6:40 आणि 10 सेकंद झालेली आहेत. कृषी वाणी या सदरात आता ऐकूया शाश्वत उत्पादनासाठी आंतरपीक पद्धत याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कृषी

0: या कार्यक्रमात आज आपण शाश्वत उत्पादनासाठी फायदेशीर आंतरपीक पद्धती या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. कमी पर्जन्यमानाच्या परिस्थितीमध्ये कमी कालावधीत तयार होणारं पिकांचे वाण पीक यांच्या आंतरपीक पद्धतीत निवड करणं योग्य ठरतं. आंतरपीक पिकाची निवड करताना ते मुख्य पिकासोबत जमीन हवा सूर्यप्रकाश पाणी आणि अन्नद्रव्य इत्यादींसाठी स्पर्धा करणारं नसावं. ते एकमेकांना पूरक असायला हवं. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण करणारी पिकं जसं की भुईमूग मूग उडीद सोयाबीन यांचा समावेश आंतरपीक पद्धतीत असायला हवा. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि जमिनीतील सूक्ष्मजीवांचं संतुलन राखलं जातं. आंतरपीक म्हणून खादाड पिकं जसं की सूर्यफूल मका यांचा समावेश टाळावा. अधिक पर्जन्यमानाच्या प्रदेशामध्ये जमिनीवर पसरून वाढणारं तसंच कमी उंचीचं पीक आंतरपीक म्हणून घेतलं तर जमिनीची धूप कमी होते. आंतरपीक पद्धतीचे व्यवस्थापन यामध्ये कापूस तूर ज्वारी आणि सोयाबीन इत्यादी मध्यम तसंच भारी जमिनीमध्ये त्यांचं आंतरपीक म्हणून आपण निवड करू शकतो. हलक्या जमिनीमध्ये बाजरी कुळीथ आणि तीळ तसंच कारळा एरंडी यांची आपण निवड करू शकतो. मध्यम जमिनीमध्ये सूर्यफूल तूर बाजरी सोयाबीन खरीप ज्वारी इत्यादी पिकांची आपण निवड करू शकतो. आंतरपिकासाठी लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड करायला हवी. बियाण्यांचं प्रमाण योग्य ठेवून बीजप्रक्रिया करायला हवी. दोन ओळींमध्ये योग्य अंतर ठेवून एकरी रोपांची संख्या प्रमाणात ठेवायला हवी. जमिनीचा प्रकार आणि सरासरी वार्षिक पर्जन्यमान या दोन बाबींवर आंतरपीक पद्धतीची निवड महत्वाची ठरते. एकात्मिक अन्नद्रव्य आणि कीड रोग व्यवस्थापन वेळेवर करायला हवं. आंतरमशागत करून वेळीच तण नियंत्रण करायला हवं. मुख्य पिकासाठी शिफारस केलेली रासायनिक खतांची पूर्ण मात्रा अधिक क्षेत्रानुसार आंतरपिकासाठी शिफारस केलेली रासायनिक खतांची मात्रा द्यायला हवी. आंतरपीक म्हणून कडधान्य पीक जर आपण घेतलं तर त्यांच्या मुळावरील गाठींमधील जीवाणू सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करतात. अशा पद्धतीने कडधान्य अल्प प्रमाणात नत्राचा पुरवठा करतात. आंतरपिकांचा उपयोग आच्छादनासारखा आपल्याला करता येतो. आंतरपिकाच्या ओळी जमिनीच्या उताराला आडव्या घेतल्या जातात. त्यामुळे पावसाचं पाणी जमिनीवरून वाहताना त्याचा वेग कमी होऊन पाणी जमिनीमध्ये मोजण्याचं प्रमाण वाढतं. कडधान्य वर्गीय पिकांची पानं काढण्याच्या वेळी गळतात. त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढतं. आंतरपीक जमिनीवरून पाण्याचे होणारे बाष्पीभवन कमी करतात. कपाशीचे निखळ पीक घेण्याऐवजी यामध्ये आंतरपीक जर घेतलं तर त्या क्षेत्रातून मिळणारे एकूण तसेच निव्वळ आर्थिक उत्पन्न कपाशीच्या पिकापेक्षा अधिक मिळतं. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला तर कमी कालावधी देणारी आंतरपिकं निश्चित उत्पादन देतात. बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत तीव्रता कमी करून जमीन हवा पाणी आणि सूर्यप्रकाश यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन होते. जमिनीची जैविक भौतिक आणि रासायनिक सुपीकता टिकून ठेवायला सुद्धा मदत होते. आंतरपीक पद्धती ज्या आहेत त्यामध्ये मका अधिक सोयाबीन यांचा जर विचार केला तर मक्याची पट्टा पद्धतीने 75 ते 45 सेंटीमीटर लागवड करताना दोन पट्ट्यातील अंतर 75 सेंटीमीटर ठेवून सोयाबीनच्या दोन ओळी पेराव्यात. मक्याची 60 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करून मकाच्या दोन ओळींमध्ये मुगाची एक ओळ पेरावी. सोयाबीन अधिक तूर या पिकाचा विचार करता मुख्य पीक आणि आंतरपीक दोन्ही कडधान्य वर्गीय असून ही हमखास उत्पादन देणारे आंतरपीक पद्धती आहे. मध्यम जमिनीत हमखास पावसाच्या प्रदेशात तसंच उशिरा पेरणीसाठी ही योग्य आंतरपीक पद्धत आहे. कापूस अधिक सोयाबीनचा विचार करता भारी जमिनीमध्ये आणि ज्या ठिकाणी थोडा सखोल भाग आहे अशा क्षेत्रामधून कापूस आणि सोयाबीन ही आंतरपिकं घ्यायला हवीत. सोयाबीनच्या लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड करायला हवी. उदाहरणार्थ MUS 71 उशिराने तयार होणाऱ्या वाणांची निवड आंतरपिकांसाठी करू नये.
1: कृषीवाणीमध्ये शाश्वत उत्पादनासाठी आंतरपीक पद्धत याविषयीची माहिती आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ठीक 7:45 आरोग्य जनसंपदा 6:50 परिसर मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचेविषयी होणारे आजार आणि त्यांची घ्यावयाची काळजी हे बघणार आहे. तर श्रोत्यांनो, आपण त्वचा म्हणजे एक साधं अवयव नाही समजायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की त्वचा म्हणजे काय, वरचं शरीराचं फक्त कातड आहे. तर ते कातड नसून ते एक अवयव आहे आपल्या शरीराचं. त्यामुळे त्याची जर काळजी घेतली तर आपण समोरच्याला निरोगी दिसू. त्यामुळे त्वचेतले आजार हे सांगायची गरज नसते, समोरचा तुम्हाला दाखवतो. त्यामुळे त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. आजच्या काळात, आजच्या युगात माणूस म्हणा की बाई म्हणा, हे प्रत्येक जण प्रेझेंटेशन आलेला आहे. पहिल्या काळात फक्त शेती हा व्यवसाय होता, पण आज शेती हा व्यवसाय नसून आज आपण इंडस्ट्रियल एरियामध्ये किंवा बिझनेसमध्ये उतरलेलो आहे प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई. त्यामुळे तुमचं आतून निरोगी राहणं जेवढं जरुरी असतं तेवढं तुमचे बाहेरून, म्हणजे तुमची त्वचा सतेज दिसणं, निस्तेज न दिसणं गरजेचं असतं. त्यामुळे श्रोत्यांनो, जितकी तुम्ही काळजी तुमच्या मधल्या शरीराची घेता, जसं तुमचं पोट बिघडू नये किंवा मग तुमचं हाडं ठिसूर होऊ नये, त्याच्यासाठी तुम्ही मल्टिपल मल्टीव्हिटॅमिन कॅल्शियम घेता, तशी तुमची त्वचा पण निरोगी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे, त्याचे आजार काय असतात, हे सगळं जाणून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं असतं. त्वचेचे विविध आजार असतात, पण गैरसमज त्याच्यामध्ये भरपूर असतात. कोणी गचकरण म्हणतं, कोणी नायटा म्हणतं, तर कोणी अंजूत म्हणतं. पण तुम्ही अंजूताला गचकरण म्हणणे आणि गचकरणाला अंजूत म्हणणे हे योग्य नसतं. तर जसं आपण बीपीच्या पेशंटला शुगरची गोळी देणं आणि शुगरच्या पेशंटला बीपीची गोळी घेणं जितकं हानिकारक असतं, तितकं हानिकारक आजच्या वापरलेल्या ट्यूबबद्दल असतं. म्हणजे क्रीम्स ज्या बाजारात भरपूर मिळालेल्या आहेत, तुम्हाला खाज येते. आमच्या त्वचेच्या आजारामध्ये प्रत्येक बिमारीला खाज आहे, पण तो बिमारी कोणती, त्या खाजेसाठी कोणता क्रीम वापरावा हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. आजकाल स्किन लाईट, मेलामेट, स्किन पॅन्ड्रम, डर्मी फाईव्ह असे बरेचसे क्रीम बाजारात आहेत, पण ती क्रीम कोणती, कुठे, कधी वापरावी, त्याची वापरताना काळजी काय घ्यावी, ती कधी वापरावी, हे सगळं डॉक्टर सांगणार, मेडिकलवाले नाही सांगणार. पण आपण असं म्हणतो की कशाला डॉक्टरकडे जायचं, त्यांची फीस द्यायची, त्यापेक्षा आपल्याला मेडिकलवाला सांगतोय ना, ते का नाही घ्यायचं, असा विचार करून आपण मेडिकल सेल्फ पर्चेसिंग करतो. आणि या सेल्फ पर्चेसिंगमध्ये तुम्ही तुमच्या स्किनची जी सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे स्किन पातळ होणे, कोणती क्रीम तुम्हाला सहन न होणे, किंवा मग उन्हात गेल्यानंतर तुमची लाल होणे, पुरळ येणे, ह्या सगळ्या ज्या साईड इफेक्ट होतात ह्या सगळ्या या क्रीममुळे होतात. त्यामुळे श्रोत्यांनो, जेवढं होईल तेवढं तुम्ही कन्सल्ट करा. पहिले त्वचेचे आजार नव्हते कारण क्रीम्स ह्या मिळतच नव्हत्या. कारण लोकांना प्रेझेंटेशन हा माहीतच नव्हतं की आपण चांगलं दिसावं. पण आजचा जो भर झाला या गेल्या 5 वर्षात हा चांगल्या दिसण्यावर झाला, स्पेशली गोरेपणा. तो गोरेपणा हा कोणत्या क्रीमने येत नसतो, हा नैसर्गिक असतो. कुठल्याही क्रीमने गोरे तुम्ही होऊ शकत नाही हे तुमच्या मनाला सांगा. तुमचा कलर कसा आहे हे महत्वाचं नाही, तुमच्या स्किनमध्ये चमक किती आहे, कशी आहे, हे तुम्हाला पाहणं गरजेचं असतं. म्हणून गोरं व्हायच्या आधी लागू नका. तर तुमची स्किन हेल्दी कशी दिसेल, तुमची स्किन शायनी कशी दिसेल ह्याच्याकडे लक्ष द्या. तुमची स्किन म्हणजे एक सगळ्यात मोठा अवयव आहे तुमच्या शरीरातला, तिला जपा. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05 सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
0: नमस्कार श्रोतेहो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आजच्या भागात आपण पावसाळ्यातील सण उत्सव याविषयी

0: विषयी माहिती करून घेणार आहोत. ही माहिती देत आहेत प्राध्यापक बापूराव आंधळे.
1: नमस्कार श्रोत्यहो, आपल्याकडे सण उत्सव हे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे भारतातील सण उत्सव हे सुद्धा शेतीशी संबंधित असे आहेत. पावसाळा हा ऋतू तर सण उत्सवाचा ऋतूच आहे. मृग नक्षत्र आले की इथं पावसाला सुरुवात होते. पहिल्या पावसाच्या सरी बरसल्या की मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. या मातीचा कपाळी टिळा लावून इथल्या वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन बाहेर पडतो. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या दिंड्या पताका महाराष्ट्राच्या गावागावातून दिसू लागतात. करी मोठ्या भक्तिभावाने पायी चालत पंढरपूरला निघतात. ज्ञानोबा तुकारामाचा मुखी गजर करतच पुढे

0: पावसाला सुरुवात होते. पहिल्या पावसाच्या सरी बरसल्या की मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. या मातीचा कपाळी टिळा लावून इथल्या वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन बाहेर पडतो. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या दिंड्या पताका महाराष्ट्राच्या गावागावातून दिसू लागतात. करी मोठ्या भक्तिभावाने पायी चालत पंढरपूरला निघतात. ज्ञानोबा तुकारामाचा मुखी गजर करतच पुढे आषाढी पौर्णिमा येते. आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुबद्दल आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक सण शाळा महाविद्यालय आणि विविध स्तरांवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच आषाढ महिन्यामध्ये शेत शिवारात शेतकरी पेरणी आणि लावणीचे काम करतो आणि आपल्या शेतात नव्याने येणाऱ्या आषाढ पालवीची पूजा करतो. या निमित्ताने वेगवेगळ्या रान देवदेवतांची पूजा अर्चना करून येणाऱ्या पावसाळ्यात सुख समृद्धीचे दान मागितल्या जाते. मग येतो श्रावण महिना. भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र असलेल्या श्रावण महिना म्हणजे रोज सण. श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाला नागदेवतेची पूजा करून शेतकरी मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येऊन आपल्या माहेरात भुलईचे गाणे गातात. झाडाला झोके बांधून ते खेळतात. याच श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी महादेवाची विशेष उपासना केली जाते. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून आणि पूजा करून सोमवारचे उपवास केले जातात. महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंग आणि महादेवाची ठिकठिकाणी असलेली मंदिरे भक्तांनी फुलून जातात. त्यानंतर येते ती नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी कोळी बांधव मोठ्या उत्साहाने नाच गाणी गात समुद्राला सुवर्ण नारळ अर्पण करतात. तसेच महाराष्ट्रात घरोघरी बहीण भावाला राखी बांधते आणि आपल्या रक्षणाची ग्वाही घेते. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा एक उत्सव असतो. याच महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मदिवस साजरा केला जातो. या निमित्ताने दहीहंडी हा कार्यक्रम साजरा केला जातो. पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमधून दहीहंडी पथके इमले रचून दहीहंडी फोडतात. त्यानंतर येतो बैलपोळा. श्रावण महिन्याच्या शेवटी आलेल्या अमावस्येला इथला शेतकरी मोठ्या उत्साहाने बैलपोळा सण साजरा करतो. पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या शेतात राबणाऱ्या बैलाला भरवून त्याची पूजा व लग्न सोहळा साजरा करतो. बैल या मुक्या प्राण्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यानंतर गणेश उत्सव हा सण सुद्धा महाराष्ट्राच्या घरोघरी साजरा केला जातो. महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणारा हा एक मोठा उत्सव आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात निसर्गाशी नाते जोडणारे हे सण उत्सव साजरे केले जातात. पाऊस पीक पाणी प्राणी पक्षी कीटक यांच्याशी नाते जोडणारे हे सण उत्सव माणसाच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देतात. म्हणून शेवटी एक म्हणता येईल, सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरे करूया आणि महाराष्ट्राची महान संस्कृती जपूया. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमाअंतर्गत पावसाळ्यातील सण उत्सव याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव अंधळे. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: पावसाळ्यातील सण उत्सव याबद्दलची माहिती आपण ऐकली परिसर या कार्यक्रमात. परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10. श्रोतेहो, सकाळी 6:55 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
3: संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका निधिः झाः. अथ वार्ताः. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटनेन उद्घोषितं यत् तेन गगनयान अभियानस्य क्रू मॉड्यूल तंत्राणां त्रयाणां प्रमुख परीक्षणानां सफलं निष्पादनं विहितम्. प्रथम परीक्षणं समुद्रे अवतरणानन्तरं

0: तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याज दरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याज दर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: ऐकूया आजचा विचार. जगात अनश्वर आणि अविनाशी काय आहे? तर जगात अनश्वर आहे ज्ञान. ज्ञान हे अक्षर सृजनशील आहे. अक्षर म्हणजेच परमेश्वर. परमेश्वराचं कधीही क्षरण होत नाही, म्हणून परमेश्वरही अनश्वर सृजनशील आहे.
3: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
4: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
3: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
4: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
3: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
4: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
3: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
5: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आजचा विचार ऐकूया पुन्हा एकदा. जगात अनश्वर आणि अविनाशी काय आहे? तर जगात अनश्वर आहे ज्ञान. ज्ञान हे अक्षर सृजनशील आहे. अक्षर म्हणजेच परमेश्वर. परमेश्वराचंही कधीही क्षरण होत नाही, म्हणून परमेश्वरही अनश्वर आहे, सृजनशील आहे. हा होता आजचा विचार.
1: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
7: मैत्रिणीनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात, ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात, तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025 53 1705 आणि 1706. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.
8: श्रोते हो, हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12 या दरम्यान. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553 1705 किंवा 2553 1706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी मधुबाला, विदा कुमारी, सायरा बानो, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 दरम्यान. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

0: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य याचं भान ठेवा.
1: मध्यम लहरी 378°7.8 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेली आहेत. यानंतर काही वेळातच म्हणजे 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत.
2: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
3: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
2: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
3: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
2: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
3: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
4: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
5: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
4: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
6: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
4: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
7: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
8: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली. कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
9: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
10: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीय पंथीयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ग्वाही. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या

0: भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आता सविस्तर बातम्या. रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात केली. वर्धमाननगर इथल्या रस्ते विकास कामांचं तसंच राज्यातल्या 484 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचं लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्याला प्राधान्य देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महारेलचे महाव्यवस्थापक राजेश कुमार जयस्वाल यांनी महारेलतर्फे राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातल्या कामांचा समावेश आहे. नागपूर महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकार तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पुण्यात सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित तृतीयपंथीयांची ओळख आणि संबंधित प्रश्नांबाबत जनजागृती या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या 2 दिवसीय चर्चासत्रात देशभरातील शिक्षणतज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि तृतीयपंथीय समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार येत्या 15 जुलैपासून प्रत्यक्ष अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. हा करार भारतासाठी नव्या संधी, गुंतवणूक, रोजगार आणि व्यापारवृद्धीची दारं उघडणारा ठरणार आहे असं गोयल म्हणाले. आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचा लाभ नागरिकांना होत आहे असं मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केलं. नाशिकमधील एका रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत काल पुण्याजवळ उरळी कांचन इथं झाला. राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिकाधिक महिलांना याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन तटकरे यांनी यावेळी केलं. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूरमध्ये दिली. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरातल्या बसेसची अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावं, त्याचबरोबर चालक वाहक यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा अनेक सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जून आणि जुलैच्या 15 आठवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. या जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेला पाऊस आणि पीक पाण्याची आमच्या प्रतिनिधींनी दिलेली सविस्तर माहिती.
1: जूनच्या उत्तरार्धापासून सुरू झालेल्या मान्सूनने जळगाव जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. जून आणि जुलैच्या 15 आठवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर जळगाव जिल्ह्यात सरासरी 270 ते 350 मिलीमीटरच्या दरम्यान इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर आदी खरीप पिकाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. पावसामुळे जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्याची आशा देखील निर्माण झाली. गेल्या 2 दिवसात मात्र जळगाव जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान जळगाव जिल्ह्यात खरीप

0: पिकांची 90% अधिक पेरणी पूर्ण झाली आहे. पश्चिम दक्षिणेकडील काही तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची तूट कायम आहे. पुढील 2-3 आठवड्यामध्ये समतोल पाऊस झाल्यास यंदाचा खरीप हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने समाधानकारक ठरण्याची शक्यता कृषीतज्ज्ञ व्यक्त करीत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार 2014-15 ते मे 2026 या कालावधीत या कार्यक्रमामुळे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे. तसंच शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोलंबियात झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्णपदकं पटकावली. यामध्ये पुण्याचा कनिष्क जैन आणि मुंबईचा श्रेष्ठ सुरैया यांचा समावेश आहे. देशनिहाय पदक तालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. स्पर्धेत 85 देशातल्या एकंदर 381 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेतील 9 मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी काल या दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या 3रा दिवशी इंग्लंडनं 2रा डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं 2रा डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा करून इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यास्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे विविध सामाजिक सुरक्षांची प्रभावी अंमलबजावणी. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
3: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
2: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
3: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी.

0: सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीभात.
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
0: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
3: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
2: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
4: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
2: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात.
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:22 आणि 15 सेकंद झालेली आहेत.
2: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे, तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात. फोन नंबर 02025 53 17 05 आणि 17 06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.
6: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
7: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
6: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
7: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा बिना ऑपरेशन.
6: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
7: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
8: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:24 आणि 20 सेकंद होत आहेत. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमातील पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
1: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच
0: आहे,
1: पण तसं नाही. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्व नव्हतं. आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं की आपला समाज एकंदर हा खूप, आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत समाज म्हणून. म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत, कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे. थोडं एक्झॅजरेशन होईल, पण ते जे ती जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाहीये. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
0: तिचा मानसिक विकासही होतो.
1: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन

0: कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आलेला आहे. कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी, स्वतःच्या जिद्दीने, स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
1: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरंच आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी एक छेद गेलेला आहे. AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं. जगभरातनं लोक आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे. ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे. अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरतीये तर ती पसरणे येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होत आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे AIचे ॲप्लिकेशन अनंत आहेत. आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या 1-2 वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर खरं तर इतक्या अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहात, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्या शिकताना किंवा ते शिकल्यावर त्याचा जो फायदा होत असेल त्याने खरंच म्हणजे एक वेगळी दिशा त्यांना मिळत आहे शेती करण्याची. आणि मुळात जेव्हा आपल्याला फायदा दिसतो किंवा त्याचा रिझल्ट दिसतो तो खूप महत्वाचा असतो. पण सर यावर्षी आपण म्हणतो की अल निनोमुळे पावसाची शक्यता जरा कमी आहे, मग अशा वेळेला त्यांनी कुठल्या उपाययोजना करणं फार गरजेचं आहे किंवा काय केलं पाहिजे?
0: एल निनो हे खूप मोठं संकट आहे. त्याचा एक प्रकारे दुष्परिणाम आपण म्हणजे ऑलरेडी आपण पाहत आहोत की पाऊस खूप उशिरा झाला. म्हणजे आता जुलै महिना सुरू झाला आणि तरी पेरण्या म्हणजे भात शेतीच्या जर सोडल्या तर महाराष्ट्रात हार्डली 10% सुद्धा झाले असतील की काय, मला एक्झॅक्ट आकडेवारी नाही माहिती, पण खूप कमी प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे पेरण्या जवळजवळ महिन्याभराने आपण म्हणू शकतो की ऑलरेडी उशीर झाला आहे. आणि पाऊस जरी आता पडला तरी त्यानंतर पावसामध्ये खंड पडणार साधारणपणे आपल्याला, म्हणजे आणि तो खंड कधी पडणार हेही आपल्याला नक्की माहित नाही, पण तो पडणार याची दाट शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या कारणामुळे निश्चित त्याचा शेतीवर खूप भयंकर परिणाम पडणार आहे किंवा पडतो आहे. आणि मी म्हणेन की फक्त शेतीवर नव्हे तर एकंदर शहरी आणि ग्रामीण जीवनावरती प्रचंड परिणाम, त्याचा दुष्परिणाम पडणार आहे. आता कितपत होईल हे आपण सांगू शकत नाही, कारण जोपर्यंत पावसाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पूर्ण चित्र हे आपल्या समोर नाहीये. तर आव्हानात्मक वर्ष आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी मी म्हणेन की गट शेती हा एक महत्वाचं माध्यम.

0: त्यातनं सुटका होईल का? तर नाही. पण काही प्रमाणात आपण त्याचे दुष्परिणाम कमी करू शकतो का? तर होय. तर शेतीतल्या काही अशा पद्धती आहेत, प्रॅक्टिसेस आहेत की ज्याच्यामुळे आपण पाणी बऱ्यापैकी वाचवू शकतो की पाण्याची गरज आपण कमी करू शकतो. तर एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक उदाहरण आहे म्हणजे BBF वर पेरणी करणे, एकतर BBF किंवा सरीवरंबा. याच्यामुळे काय होतं की अतिवृष्टी जरी झाली तरी पाणी सऱ्यातनं निघून जातं, आणि अतिवृष्टी नाही आहे, दुष्काळ जरी असला तरी पाण्याच्या बाबतीत कमी ताण पडतो आपल्या पिकावर बेडवरती त्याची शेती केली असल्यामुळे. तर असे अनेक लहान मोठे प्रॅक्टिसेस आहेत की जे आपण आपल्या शेतीशाळामार्फत व्हिडिओ SOP कॉलमार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवत असतो.
1: ओके, पण म्हणजे त्यातूनही मार्ग काही ना काहीतरी काढणं गरजेचं आहे.
0: हो, निश्चितच. म्हणजे आपण त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत. म्हणजे एक म्हणजे तुम्ही कोणतं पीक घेता, की दीर्घ पिरियडचं पीक जर तुम्ही घेतलं तर निश्चितच त्याला अधिक पाणी तुम्हाला लागणार आहे. 6 महिन्यांसाठी काही पिकं असतात, ती मोसमी पिकं तुम्ही घ्यावीत का, ते शेतकऱ्यांनी आपला विवेक वापरून ते ठरवावं. कारण कमी अवधीची सुद्धा पिकं आहेत, तर ती कमी अवधीची पिकं घेतली तर ते बेटर आहे का, हे एक सुचवत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा ताण अधिक सहन करणारे वाणही असतात, किंवा एखाद्या पिकामध्ये सुद्धा कमी कालावधीचे वाण असतात. उदाहरणार्थ सोयाबीन हे जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खरीफाचं पीक आहे, त्याच्यामध्ये काही वाण आहेत की जे 120 दिवसात येतात, पण काही वाण अशी आहेत की जे 100 दिवसात येतात. तर कमी पावसाच्या वर्षामध्ये मग ते 100 दिवसाचे वाण आपण घ्यावेत की नाही हे शेतकऱ्यांनी विचार करावा. तर असे सगळे लहान मोठे पर्याय आपण शेतकऱ्यांसमोर सतत आपण मांडत
1: असतो. सर, आता तुम्ही सांगितलं
0: त्यातनं सुटका होईल का, एल्निनोज तर नाही, पण आपण काही प्रमाणात कमी करू शकतो का? तर निश्चित आपण कमी करू शकतो.
1: नक्कीच, त्याच्यामध्येही अजून काही प्रयोग करून आपण त्याला तोंड देऊ शकतो. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेली आहेत. आता प्रसारित करतोय जोगळेकर हॉस्पिटल अमृतसरिता गीता.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 20वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 20वा श्लोक. हा आत्मा कधी जन्म पावत नाही की कधी मृत्युमुखी पडत नाही. हा एकदा होऊन गेला की पुन्हा होणारा नाही असंही नाही. हा जन्मरहित नित्य क्षयरहित अनादि आहे. शरीराचा नाश झाला असता तरी त्याचा नाश होत नाही. भगवंतांचं म्हणणं आपल्या सोप्या भाषेत करून आचार्य विनोबाजी म्हणतात, जो म्हणे मारितो आत्मा आणि जो मरतो दोघे न जाणती काही, न मारी न मरेचि हा. आत्मा साक्षी अविनाशी. एखाद्या पर्वतावर एखादा वृक्ष अंकुरला, फोफावला, नंतर दैववशात वादळात उन्मळून पडला किंवा कोणी तो सरपणासाठी बांधकामासाठी तोडला तरी पर्वत तुटत नाही. तो त्या वृक्षाचा साक्षी आहे. तसा आत्मा साक्षी आहे. देहाचे धर्म त्याला स्पर्श करत नाहीत. देहात असून तो विदेही असतो. त्याला संसार बंधन नाही. नाथ भागवतात नाथांनी हेच कथन केलंय, द्रष्टा साक्षी देह मात्रासी, ते देहधर्म न लगती द्रष्ट्यासी, तो देही असोनी विदेहवासी, भवबंध त्यासी स्पर्शेना. तो साक्षी असतो, त्याला देहधर्म लागत नाही. तो देहात असून विदेही असतो, त्याला या संसाराचं बंधन लागत नाही. जसा सूर्य सर्व जगताच्या व्यवहाराला साक्षीभूत असतो, तसा आत्मा असतो. तो शुद्ध चैतन्यमय नित्य अक्षर अव्यय अक्षय अनादि निर्गुण निराकार असतो. त्याला मारलं जातं किंवा तो मारतो असं जे म्हणतात त्यांना आत्मा हे काय ते कळलेलं नाही. पण मानवी शरीराला जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म माणूस या ब्रह्म्याला परमात्मा वस्तूला म्हणजेच आत्म्याला चिकटवायला पाहतो. देव नवसाला पावतो म्हणून त्याला लालूच दाखवली जाते. तो रागावेल असं म्हटलं जातं. त्याला वेगवेगळी रूपं दिली जातात. त्याला वस्त्र परिधान केली जातात. आपल्या मनात काय आहे ते आपण दृश्यात पाहत असतो. पण आत्म्याला त्याचं काहीही नाही. कारण देहधारी मनुष्य आणि आत्मा यात फरक आहे. भगवंत अर्जुनाला पुढे म्हणतात ते ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात समजून घेऊया. तू धरुणी देहाभिमानाते दिठी सुनी या शरीराते, मी मारिता हे मरते म्हण तू आहासी. मारणारा मी अर्जुन आणि मरणारे हे कौरव असा विचार देहाभिमान धरून करतो आहेस. आत्म्याच्या ठिकाणी द्वंद्व म्हणून काहीच नाही. जिथे द्वंद्व नाही तिथे सुख दुःखाचा वाराही स्पर्श करू शकत नाही. आगीला आग जाळू शकत नाही. लाटेनी समुद्र बुडवू शकत नाही. काजळाने अंधार काळा करू शकत नाही. त्याचप्रमाणे आत्म्याच्या ठाई सुख दुःख नाही. मी म्हणजे देह ही मानसिकता, हा देहाचा अभिमान जोपर्यंत जात नाही तोपर्यंत

आत्म्याचं वैशिष्ट्य समजणार नाही. अर्जुना, तू मारणारा नाहीस आणि ते मरणारे नाहीत. तरी अर्जुना, तू हे नेणसी, जरी तत्वता विचारिसी, तरी वधिता तू नव्हेची ते वध्य नव्हती. अर्जुन रणांगणात युद्धाला आलाय. तो त्याचं क्षात्र कर्म करण्यासाठी आलेला आहे, पण करता तो नाही, परमेश्वर आहे याची जाणीव त्याला नाही. हे सारं गीताशास्त्र या सत्यावर आहे. आत्म्याचं ज्ञान होणं ही श्रद्धा झाली, पण देहाच्या सुखदुःखाशी आत्म्याला जोडणं ही अंधश्रद्धा झाली. वेदविनाशिनम नित्यम यम एन मजम व्ययम कथम स पुरुषः पार्थम कम घातयति हंतिकम. अरे पार्था, या आत्म्याला जो नाशरहित आहे, नित्य क्षयरहित आहे असा जाणतो तो पुरुष त्याला मारणार तरी कसा आणि कोणाला मारण्यास प्रवृत्त करणार तरी कसा. न जन्म पावे न कदापि मृत्यू होऊन मागे न पुढे न होय आला न गेला स्थिर हा पुराण मारोत देहास परी न मरेना. वैद्यकीय शास्त्रात एक बृध वाक्य आहे, आय ट्रीट ही क्युअर्स. रुग्णांना औषध पाणी मी देतो, पण बरं करणारा तो म्हणजे परमात्मा आहे. नाहम करता हरिही करता ही वृत्ती असावी. परमात्मा म्हणजेच आत्मा, देहाला व्यापून उरणारा तो आत्मा, चराचराचं व्यापकत्व असणारा परमात्मा. ही विचारांची परिपक्वता सगळ्या ठिकाणी हवी. मनुष्य मी म्हणत देहवृत्तीनी सारं काही करत राहतो. देह तर त्यात नामधारी असतो. त्यातल्या शाश्वत तत्वाचं, त्या आत्म्याचं ज्ञान होणं म्हणजे आत्मज्ञान होणं होय. हे ज्ञान घेतल्यावर कोणतंही ज्ञान घेण्याची जरुरी नाही. या ज्ञानापुढे तर्क थांबतो, विचार मागे राहतात. मग ज्ञानाची या वेळे झाकती जाणीवेचे डोळे, जैसे तिरी नाव न ढळे टेकली शांती, तैसी जाणीव तेथ न रिघे विचार मागुता पाऊली निघे तर्कू आयणी नेघे अंगी जयाचा. या ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमध्ये माऊली हे सांगतात. समर्थांनी ही म्हटलंय, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपण आसी आपण. बृहदारण्यकोपनिषदात आपल्या पत्नीला मैत्री हिला ज्ञान देताना याज्ञवल्क्य मुनी म्हणतात, हे मैत्री, आत्मा दर्शन करण्याचा, त्याचा अनुभव घेण्याचा, त्याचं श्रवण मनन करण्याचा, त्याचा निधिध्यास करण्याची गोष्ट आहे. त्याची अनुभूती घ्यायला हवी. केवळ ग्रंथोक्त पाठांतरित ज्ञान नको, त्याचा साक्षात्कार व्हायला हवा. गुरु किंवा शास्त्रातून त्याच्याबद्दल ऐकून ज्ञान मिळवायला हवं. असं हे आत्मतत्व जे तर्काच्या दृष्टीला अगोचर, ध्यान त्याला भेटायला उत्कंठित झालेलं असतं. साधनांनी न प्राप्त होणार, मनाला दुर्लभ म्हणजेच अनंत असा पुराण पुरुषोत्तम. मनुष्य जन्माला आल्यापासून त्याला जीवनभर एकाच गोष्टीची भयानक भीती वाटत असते, आणि ती गोष्ट म्हणजे मरण. पण ज्यांनी गीता वाचली, तिचा उपदेश मनात साठवला, त्यांना कळून येतं देह हा विनाशी आहे, त्यातलं अमरतत्व म्हणजे आत्मा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या काही क्रांतिकारकांचं उदाहरण इथे आपण समजून घ्यायला हवं. एका हातात गीता घेऊन हसत मुखानी वंदे मातरम म्हणत फासावर जाणारे आपले क्रांतिकारक चाफेकर बंधू, मदनलाल धिंगरा, कान्हेरे, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आणि अजून बरेच, जे देहवृत्तीने जगत होते त्यांना मरणाचं भय होतं. जे देहावर उदार होऊन देशासाठी आपलं प्राणार्पण करणारे होते त्यांना आत्म्याचं अमरत्व कळलेलं होतं. अशा क्रांतिकारकांचं मनोगत सांगणारी कविवर्य कुसुमाग्रजांची कविता म्हणते, भेटेन पुन्हा नऊ महिन्यांनी. ही सर्वश्रुत आहे. त्यात देहवृत्ती सोडून आत्म्याचं अमरत्व सांगून हाच आत्मा पुन्हा देशसेवेकरता नवीन देह घेऊन येईल असं म्हटलेलं आहे. इसवी सन पूर्व 400 त्या काळात ग्रीक देशात सॉक्रेटिस नावाचा मोठा तत्वज्ञ होऊन गेला. तो त्या काळी लोकांना गीतेतलं तत्वज्ञान सांगत असे. सद्गुण म्हणजे ज्ञान, दुर्गुण म्हणजे अज्ञान, त्याचे विचार त्यावेळी तरुणांना पटत. पण काही ग्रीक धर्ममार्तंडांनी आपल्या धर्माविरुद्ध बोलतो म्हणून त्याला कोर्टात खेचलं, त्याच्यावर खटला चालू केला. कोर्टात त्यावेळी 501 ज्युरी होते. त्यातल्या 280 जणांनी त्याला दोषी ठरवलं. बाकी 221 ज्युरींच्या मते तो निर्दोष होता, पण त्याला मृत्यूदंड देण्यात आला. विषारी पेला त्याच्याकडे दिला. त्याचं प्राशन केलं की त्याचा मृत्यू अटळ होता. बाकी सारी लोक रडायला लागली, पण सॉक्रेटिसने त्यांचं सांत्वन करताना सांगितलं, रडू नका, माझा देह जाईल पण माझा आत्मा अमर आहे. गीतेतलं हे आत्मज्ञान गेल्या 1000 वर्षापासून आहे. साऱ्या पाश्चात्य जगताने ते मान्य केलेलं आहे. ते शाश्वत आहे याची त्यांनाही खात्री पटलेली.

आपल्याही जीवनात तो बोध आत्मसात करून शाश्वत सुखाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करूया. आजच्या संदर्भात हा श्लोक समजून घेतला तर अत्यंत प्रभावी असा हा श्लोक जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतो. हा श्लोक म्हणजे आध्यात्मिक फिजिक्स आहे असं म्हणूया. आपल्या देहात आत्मारूपी ऊर्जा आहे. अशी ऊर्जा कधी निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते. एका महासत्याचा उलगडा आपल्याला या श्लोकातून होतो. जोपर्यंत मनात सुखदुःख, यश अपयश, मानापमान किंवा अगदी अंतिम टोक मरण याची भीती आहे, तोपर्यंत आपल्या हातून मोठं कार्य घडू शकणार नाही. पण आपल्यात जो आत्मारूपी

कार्य घडू शकणार नाही, पण आपल्यात जो आत्मारूपी सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे त्याच्याशी सूर जुळले तर आत्मविश्वास कमी होत नाही आणि आपलं मार्गक्रमण अविचल होऊ लागतं.

श्रोते हो, जोगळेकर हॉस्पिटल अमृतसरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 20वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: जोगळेकर हॉस्पिटल अमृतसरिता गीता हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
2: चल ग सखे, चल ग सखे पंढरीला.
3: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 020-2553-1705 आणि 1706 तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
6: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये.
6: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
7: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ: आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक: अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
8: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
9: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
8: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
9: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
8: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
9: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
8: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, फिरंगुट आणि देहू. कॉल 8 9 2 9

0: 4142.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला. यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12. या दरम्यान प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टागोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी, मधुबाला, विदा कुमारी, सायरा बानो, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात. हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 दरम्यान. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:59 आणि 35 सेकंद झालेली आहेत. यानंतर ठीक 8 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आठवड्यात गोयल स्पेनला भेट देणार आहेत. स्पेन चेंबर ऑफ कॉमर्स आणि ICEX स्पेन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट यांच्यासोबत एका व्यावसायिक गोलमेज परिषदेत ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या अर्थात इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय तपासनीस गुन्हे तपास स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातील कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्याच्या ठिकाणाचं व्यवस्थापन, भारतातील पहिल्या उत्कृष्टता केंद्रांचं अनावरण आणि आशियातील पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते करण्यात येईल. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात झाली आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या या उपक्रमात जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. यासाठीची नोंदणी आजपासून माय भारत या पोर्टलवर सुरू होईल. जिल्हास्तरीय स्पर्धा 24 ते 27 जुलै दरम्यान होणार आहेत. यातील विजेते पुढे राज्य पातळीवर सहभागी होतील. या स्पर्धांची राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धा राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान 12-13 ऑगस्टला होणार आहे. नृत्य, संगीत, रील्स आणि लघुपट, नुक्कड नाटक आदी 5 विभागात या स्पर्धा होतील. काल देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेअंतर्गत गांधीनगरमध्ये 1.25 कोटी अधिक रोपं लावण्यात आली. उत्तर प्रदेशात एक पेड मा के नाम या मोहिमेअंतर्गत काल एकाच दिवसात 35.27 कोटी रोपं लावून पर्यावरण संवर्धनात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. ही संख्या सरकारच्या 35 कोटींच्या उद्दिष्टापेक्षा 27,89,000 अधिक आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं गगनयान क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित उतरण्याच्या दृष्टीनं या 3 चाचण्या महत्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देश परदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिक त्यांच्या कल्पना आणि सूचना नरेंद्र मोदी ॲप किंवा MyGOV ओपन फोरमच्या माध्यमातून 24 तारखेपर्यंत पाठवू शकतात. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणविरुद्ध पुन्हा एकदा लष्करी हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझची समुद्रधुनी ओलांडणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करणं हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचं US सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आखातात अगोदरच तणाव वाढलेला असताना पुन्हा नव्यानं हे हल्ले झाले आहेत. दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आंतोनिओ गुटेरस यांनी इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू झालेल्या या लष्करी संघर्षाचे गंभीर स्वरूपाचे प्रादेशिक आणि जागतिक परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय कर्मचारी असलेल्या GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून 1 कर्मचारी बेपत्ता आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली आहे. या भागात शांतता आणि स्थिरता परत यावी यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. येमेनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू करण्यात आलेल्या अधिसूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल मागे घेतल्या. येमेनमधील गृहयुद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या.
केवळ आवश्यक असेल तरच येमेनला

0: प्रवास करण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या कार्यक्रमामुळे गेल्या 10 वर्षात सुमारे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली असून शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. व्हिएतनाममधील फुकवॉक बेटाजवळ झालेल्या पर्यटकांच्या बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 भारतीयांचे मृतदेह हो ची मिन शहरात काल आणण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मृतदेह भारतात आणले जातील असं व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. मृतांमध्ये 10 जण तामिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळचे होते. कोलंबियातील बुकारामंगा इथे नुकत्याच झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडाले, नवी दिल्लीचा ऋषित गर्ग, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं रशिया, चीन, कझकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरनं जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3, 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. फिफा विश्वचषक स्पर्धेचे सर्व उपांत्यपूर्व सामने पार पडले असून उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात बुधवारी 15 तारखेला खेळला जाईल. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या 3रा दिवशी इंग्लंडनं 2रा डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं 2रा डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यस्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. पुढील 2 ते 3 दिवसात ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. तर पुढील 4 ते 5 दिवसात पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:40 आणि 25 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करतोय पायी वारी पंढरीची. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा लोणी काळभोर ते यवत या प्रवासादरम्यानचा आकाशवाणी वृत्तांत यात ऐकूया. निवेदन विकास जोशी यांचं, निर्मिती सहाय्य आरती गाढवे, सादरकर्ते धीरज केदारी आणि गौरव शिंपी.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. कार्यक्रमासाठी निवेदन केलं आहे विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे आरती गाढवे यांचं. सादर करते गौरव शिंपी आणि धीरज केदारी.

आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातील प्रत्येक टप्पा वारकरी संप्रदायाच्या भक्ती समता सेवा आणि शिस्तीचा अनुभव देणारा असतो. लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष, हातात टाळ मृदुंग आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढील मुक्कामाकडे वाटचाल करत असते. त्यापैकी लोणी काळभोर ते यवत हा टप्पा विशेष महत्वाचा मानला जातो. ग्रामीण भागातून होणारा हा प्रवास वारकरी आणि ग्रामस्थ यांच्यातील आत्मीयतेचं सुंदर दर्शन घडवतो. आजच्या आकाशवाणी वृत्तांतमध्ये आपण अनुभवणार आहोत लोणी काळभोर ते यवत या प्रवासातील भक्तिमय वातावरण, वारकऱ्यांचा उत्साह, सेवा, शिस्त आणि वारीची समृद्ध परंपरा. श्रोते हो, पहाटेच्या मंगल वातावरणात टाळ मृदुंग वीणा आणि हरिनामाच्या गजरात पालखी पुण्याहून पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होते.

0: ज्ञानोबा तुकाराम, पांडुरंग हरी या जयघोषांनी परिसर दुमदुमून जातो. भगव्या पताका वाऱ्यावर डोलत असतात आणि लाखो वारकरी एकाच लय एकाच भावनेनं विठुरायाच्या भेटीसाठी पुढे चालत असतात. लोणी काळभोर परिसरातून पुढे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ग्रामस्थ वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उभे होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फराळ, वैद्यकीय सेवा, विश्रांतीची सोय अशा विविध प्रकारच्या सेवांमधून समाजातील सेवाभावाचं दर्शन घडतं. वारकरी ही शिस्त, स्वच्छता आणि परस्पर सहकार्य यांचं उत्तम उदाहरण घालून देतात. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक एकात्मतेची आणि लोकसहभागाची चळवळ आहे हे या प्रवासातून प्रकर्षानं जाणवतं. या प्रवासादरम्यान पालखी कुंजीरवाडी फाटा, सोसायटी ग्राउंड उरळी कांचन, जावजी बुवाची वाडी या ठिकाणी विसावा घेत घेत यवतच्या दिशेनं मार्गक्रमण करत होती. श्रोतेहो, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं उरळी कांचन नगरीत आगमन होताच संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषानं दुमदुमून गेला. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक आणि ग्रामस्थांनी पालखीचं उत्स्फूर्त स्वागत केलं. दर्शनासाठी आणि स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या विसाव्याच्या वेळी आकाशवाणी पुणेचे प्रसारण अधिकारी गौरव शिंपी यांनी प्रशासनाच्या विविध विभागामार्फत करण्यात आलेल्या सुविधांबाबत जाणून घेतलं.
1: भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची. मी डॉक्टर सागर नाशिककर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र उरळी कांचन. आमच्या उरळी कांचन गावामध्ये पालखीचा 2 तास विसावा असतो. वारकरी मंडळींना आणि ग्रामस्थांना आरोग्याच्या सर्व सेवा सुविधा आमच्याकडून 3 बूथच्या मार्फत पुरवल्या जातात. 2 अधिकारी आणि 52 कर्मचारी यांच्या मार्फत आम्ही आरोग्याच्या सेवा पुरवतो. तसंच पालखीमध्ये आलेल्या वारकरी भक्त मंडळींसाठी पाण्याची तहान भागवण्यासाठी जे टँकर्स असतात त्या टँकर्सच्या पाण्याची गुणवत्ता आम्ही तपासतो आणि जिथे आम्हाला ते चांगले वाटत नाही ते पाणी आम्ही शुद्ध करून घेतो. अशा प्रकारे आम्ही सर्व वारकऱ्यांना आरोग्याच्या आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी सेवा पुरवतो. वारकरी भक्त मंडळींमध्ये मुख्यतः सांध्यांचं दुखणं, पायाचं दुखणं यासाठी आम्ही त्यांना पेनकिलर जेल असेल किंवा पेनकिलर गोळ्या आणि जर त्यांना काही डिहायड्रेशन वगैरे त्रास झाला त्यासाठी क्षार संजीवनी तसंच इतर आनुषंगिक सर्व प्रकारचे औषधोपचार आम्ही करतो. आणि आमच्याकडे रुग्णवाहिका एक थांबून असते. जर कुठलेही गंभीर स्वरूपाचे रुग्ण आले तर खाजगी यांच्यामध्ये 10% बेड राखीव ठेवण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलेलं असतं आणि इतर ठिकाणी देखील आम्ही ते तत्काळ संदर्भित करतो.
2: माझे नाव कमल दिलीप कांचन. माझी अंगणवाडी पांढरस्तरमध्ये गारुडी वस्ती म्हणून ठिकाणी, तिथं माझी अंगणवाडी भरते. पण आता हिरकणी कक्ष म्हणजे आयसीडीचं हे आहे ना, त्यामुळे आम्ही पूर्णपणे सगळं लक्ष देऊन करतो. 2 दिवस झाले आम्ही याच्यासाठी इथंच आहे, सगळी व्यवस्था केली, त्यामुळे कोणाचीच अशी गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने. यामध्ये इथे नाही का बाळकृष्ण कोपरा केलेला आहे, त्यामध्ये लाडू वगैरे असं मुलांना खायचं ठेवलेलं आहे आणि इथं मुलांसाठी खेळणी. आता ही लहान लहान मुलं येतात मग त्यांना खेळावंसं वाटतं, हे आपले फुगे मुलांना त्याच्याकडे पाहून आकर्षण वाटतं, त्यामुळे ते पण सगळी व्यवस्था केलेली आहे.

0: म्हणजे काय खावं काय खाऊ नये हे पण फ्लेक्स वगैरे लावले. परत आम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना हा फॉर्म भरतो आम्ही, म्हणजे नाही का डिलिव्हरी झाल्यानंतर त्या महिलेला 5,000 रुपये मिळतात. ते पण काय डॉक्युमेंट लागतात ते सगळं आम्ही इथं फ्लेक्सद्वारे सांगतो आणि करून पण घेतो आम्ही. आमचे जवळजवळ 13-13 फॉर्म 14-14 फॉर्म झालेले.
1: यावेळी आम्ही काही वारकऱ्यांशी संवाद साधला. अनेक वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी पायी वारीचा आध्यात्मिक आनंद, विठ्ठल भक्तीची अनुभूती आणि वारी म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ असल्याच्या भावना आमच्या जवळ व्यक्त केल्या. ऐकूया.
2: रामकृष्ण हरी, मी दिलीप मोरे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विश्वस्त. जगद्गुरु तुकोबारांच्या 341 पालख्या आज उरुळी कांचन येथे दुपारच्या मुक्कामाला येत आहे. त्याचबरोबर सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यामध्ये जवळजवळ 400 दिंड्या अधिकृत आहे. बऱ्याचशा दिंड्या स्वयंभू आहे. या दिंड्यांना काही कमी पडलं त्या संस्थांमार्फत, इतर शासकीय प्रशासनामार्फत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत त्यांची योग्य प्रकारे दखल घेऊन पाणी निवारा सावली करत असतात. आणि एक मोठं जगातलं आश्चर्य आहे की एकही माणूस या टायमाला उपाशी राहत नाही किंवा उन्हाळा पावसाला कधी भेट नाही आणि त्याची वारी तो निरंतर करीत असतो. विठ्ठला या वारीमध्ये विठ्ठलाला भेटायला जात असताना पांडुरंग तुमच्या बरोबर असतो असं मनाभावेप्रमाणे तुम्ही वारी जर कराल तर तुम्हाला या योग्य फळ मिळतं. रामकृष्ण हरे.
3: मधुकरण देवे, आम्ही तुळजापूरचे. वारीच्या निमित्तानं पंढरपूरला वारी चालली आहे. आम्ही आपलं दर्शनासाठी रोडला आलेलो आहे. 2 तास झालो उभा इथे. वारीमध्ये लय वारी वाढतं. वारीमध्ये एवढा आनंद वाढतं ना अहो सगळंच आहे इथं. अहो नुसतं वारीत उभारलं तरी देव मिळ असं वाटतं. एवढं समाधान आहे इथं. काही अडचण नाही.
4: माझं नाव श्रावणी सुदर्शन पवार. आपल्या होळी गावांमध्ये पालखी येते तर खूप छान प्रसन्न वाटतं वातावरण. सगळेजण मनोभावाने देवाची पूजा करतात, सगळेजण दर्शन घेतात, खूप छान वाटतं.
1: श्रोते हो, वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी पायी यात्रा नाही तर ती संतांच्या विचारांचा, नामस्मरणाचा आणि समाज प्रबोधनाचा अखंड प्रवाह आहे. आजच्या तरुण पिढीपर्यंतही या परंपरेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवणारे अनेक युवा कीर्तनकार या वारकरी परंपरेला नवी ऊर्जा देत आहेत. अशाच एका युवा कीर्तनकार श्रेयस कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊयात वारीचं अध्यात्म, तिचं सामाजिक महत्व आणि आजच्या काळातील तिची प्रेरणा.
5: रामकृष्ण हरी. वारी कशाला म्हणायचं वारी? जी जन्म मरणाते वारी, जी जन्म मरणापासून जीवाला मुक्त करते तिचं नाव वारी. एक प्रकारचं कायिक तपच या वारीमध्ये साधतं. आजूबाजूला असलेली प्रतिकूल परिस्थिती, सोयी सुविधा असोत नसोत, पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून एका विवक्षित ध्येयाकडे आपण आपल्या जीवनाची मार्गक्रमणा कशी करत राहायची हे आपल्याला वारीतून शिकायला मिळतं. आणि वैशिष्ट्य याचं असं आहे की हे चालणं एकट्याचं नाही आहे, ही सामूहिक उपासना आहे, ही सामुदायिक उपासना आहे आणि संतांच्या संगतीमध्ये केलेली उपासना आहे. खरं म्हणजे हा चमत्कारच म्हणायला पाहिजे, कारण या कोणालाही कोणीही निमंत्रण करत नाही, पण प्रत्येकाला एक भक्तीनं निर्माण होणारी ओढ असते. त्या भक्तीपोटी हजारो लोक या वारीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात. महाराज सांगतात, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. हे सगळं का? तर लागला टकळा पंढरीचा. जय जय राम कृष्ण हरी.
1: श्रोते हो, वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली आणि सामूहिक जबाबदारी. अनेक स्वयंसेवी संस्था अशा सेवांसाठी कार्यरत असतात. त्याच अनुषंगानं इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या वतीनं सायकल वापरा, आरोग्य उत्तम करा असा संदेश देण्यासाठी देहू ते पंढरपूर असं सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायकल वारीमधील सहभागी रामदास चौधरी यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधून या उपक्रमाविषयी अधिक जाणून घेतला.
6: नमस्कार. हे आता 10वं वर्ष आहे ॲथलेटिक सोसायटीचं पुणे, देहू ते पंढरपूर सायकल वारी. मी तर फार उत्साही आहे. खरं तर हा एक भक्ती आणि शक्तीचा संगम आहे असं मला वाटतं, कारण विठुरायाच्या दर्शनाची ओढ सर्वांना पंढरपूरकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे ती त्यांची भक्ती आणि स्वतःच्या पायातील ताकदीच्या जोरावर हे सायकल स्वार पंढरपूरपर्यंत पोहोचणार.

करणार आहेत, म्हणजेच ती त्यांची शक्ती. अशा अर्थाने भक्ती आणि भक्तीचा हा सुरेख संगम आहे असं मला वाटतं. आणि ही वारी जाता स्वच्छ पर्यावरण आणि निरोगी आरोग्य याचा संदेश देत ही वारी पंढरपूरपर्यंत जाणार आहे. सुरेख असा संदेश ती जगाला देत आहेत, त्याबद्दल मीही फार उत्साही आहे या वारीबद्दल.

0: आहे या वारीबद्दल. आणि ह्या सायकल स्वारांच्या तोंडावरचा उत्साह पहा, कारण त्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब हा निसर्गाची आणि त्यांच्या शरीराची भक्ती करणार आहे. या वारीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी 2500 जास्त सायकल स्वारांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. 300 जास्त महिला याच्यामध्ये सहभागी आहेत. तसेच 10 मुला मुलींपासून 80 आजोबापर्यंतचे लोक या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. ही पर्यावरणपूरक अशी वारी आहे, आरोग्याचा फिटनेसचा मंत्र देत चाललेली आहे. त्याच्यामुळं पर्यावरण स्वच्छ राहतं, पोल्युशन होत नाही, फ्युएलची बचत होते आणि आपलं स्वतःचं आरोग्य फिट राहतं.
1: श्रोते हो, वारीमध्ये वारकऱ्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आदर फाउंडेशनच्या वतीनं वारकरी वैद्यकीय सेवा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी आदर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वानंद पाटील यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधला.
2: नमस्कार, जय हरी विठ्ठल. आदर फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे आज वारकरी आरोग्य सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यात 3 आपले 200+ डॉक्टर्स आणि मेडिकल स्टुडंट्स हे कार्यरत आहेत. वारकऱ्यांना बेसिक ओपीडी, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी आणि त्याचबरोबर आदर फाउंडेशनचा एक अनोखा उपक्रम म्हणजे आरोग्य विषयक जनजागृती. सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन असेल महिलांसाठी, मुखकर्करोग म्हणजेच ओरल कॅन्सर याबाबत जनजागृती, फिजिओथेरपी, अंगदुखी अशा अनेक बाबत आपण काम करत आहोत. आपण बघू शकतो आता आपले जे वारकरी आहेत, माऊली आहेत, यांना वारकरी आरोग्य सेवा शिबिरात आपले सगळे डॉक्टर सेवा देत आहेत. आपले वर्षभर अनेक उपक्रम सुरू असतात. संजीवनी बेसिक लाईफ सपोर्ट असेल, अनेक ग्रामीण भागात जाऊन आरोग्यविषयक काम असेल, असे आम्ही सगळे करत आहोत. मी स्वानंद पाटील, अध्यक्ष आदर फाउंडेशन, किंवा सर्वांचा ऋणी आहे. असाच तुम्ही सगळे आशीर्वाद आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.
1: श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही, तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. वारीत सहभागी होणाऱ्या युवकांसाठी, उद्योजकांसाठी ज्ञानेश्वरीची जीवनमूल्य प्राध्यापक हेमंत भागवत यांनी मांडली, ती या शब्दात.
3: नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका महान ग्रंथाविषयी संवाद साधणार आहोत जो केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. हा ग्रंथ म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी. आज जगभरातील व्यवस्थापन शास्त्रात नेतृत्व, नवकल्पना, ग्राहक केंद्रितता, भावनिक बुद्धिमत्ता, नैतिक व्यवसाय आणि शाश्वत विकास यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. अनेक उद्योजक जागतिक व्यवस्थापन संस्थांकडून प्रेरणा घेतात, परंतु या सर्व तत्वांचे मूळ आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत शेकडो वर्षापूर्वी सापडते. संत ज्ञानेश्वरांनी जी जीवनमूल्य अत्यंत सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत मांडले, पहिले तत्व निष्काम कर्मयोग. उद्योजकांना आपल्या कामावर प्रेम केलं पाहिजे, केवळ नफ्यावर नाही. जो गुणवत्तेवर भर देतो, ग्राहकांचा विश्वास जिंकतो आणि सातत्यानं प्रयत्न करत राहतो, त्याच्याकडे यश आपोआप चालत येतो. पैसा हा यशाचा परिणाम असतो, परंतु विश्वास हा यशाचा पाया असतो. दुसरे तत्व ज्ञान सर्वांसाठी. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं ज्ञान संस्कृतमधून मराठीत आणून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं. हा त्या काळातील सर्वात मोठा सामाजिक नवोपक्रम होता. आजच्या उद्योजकांसाठीही हा एक मोठा धडा आहे. उत्पादन कितीही उत्कृष्ट असलं तरी ते ग्राहकाला सहज समजलं नाही तर त्याचा उपयोग नाही. साधेपणातच मोठी ताकद असते. तत्व तिसरे नम्रता. व्यवसाय वाढला की अहंकार वाढण्याची शक्यता असते, पण खरा नेता तोच जो सतत शिकतो, ऐकतो आणि स्वतःला सुधारत राहतो. ग्राहक, कर्मचारी आणि सहकारी यांच्या मताचा आदर करणारा उद्योजकच दीर्घकाळ यशस्वी राहतो. तत्व चौथे, धर्म म्हणजे व्यवसायातील नैतिकता. धर्म म्हणजे केवळ पूजा किंवा कर्मकांड नव्हे. धर्म म्हणजे सत्य, न्याय, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी, योग्य किंमत, दर्जेदार उत्पादन, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचा विश्वास यावर उभा राहिलेला व्यवसायच खऱ्या अर्थानं टिकाऊ ठरतो. जाहिराती ब्रँडची ओळख निर्माण करू शकतात, पण विश्वास निर्माण करतो तो फक्त प्रामाणिकपणा. मित्रांनो, ज्ञानेश्वरी आपल्याला केवळ व्यवसाय करण्याची

0: पद्धत शिकवत नाही की व्यवसाय करणारा सुसंस्कृत संवेदनशील नैतिक आणि दूरदृष्टी असलेला माणूस घडवतो.
1: श्रोते हो, यांच्यासोबतच प्रशासन आणि स्थानिक नागरिक, स्वच्छता, आरोग्यसेवा, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन सेवांसाठी कार्यरत होते. लाखो भाविकांच्या उपस्थितीतही शिस्तबद्ध व्यवस्थापन हे वारीचं वेगळेपण ठरतं. श्रोते हो, यवत हा पालखी सोहळ्यातील महत्वाचा मुक्काम. दिवसभराचा प्रवास पूर्ण करून पालखी यवत इथं पोहोचली. वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, दिंड्यांचं नियोजन, भजन कीर्तन, हरिपाठ आणि सामूहिक नामस्मरण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसानं भारावून गेला. सायंकाळी विविध दिंड्यांमधील अभंग, भारुडं आणि कीर्तनांचे अनेक कार्यक्रम रंगले होते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून समाजाला समतेचा, सत्याचा, प्रामाणिकपणाचा आणि सदाचाराचा संदेश दिला जात होता. इथं श्रीमंत गरीब, जातपात, भाषा किंवा प्रदेश याचा कोणताही भेद राहिला नव्हता. प्रत्येकजण वारकरी म्हणून एकाच भावनेनं विठ्ठलाच्या नामात तल्लीन झाला होता. श्रोते हो, लोणी काळभोर ते यवत हा प्रवास म्हणजे केवळ पालखीचा मार्ग नाही, तर तो भक्तीचा, संस्कारांचा आणि मानवतेचा प्रवास आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून दिलेला संदेश आजही प्रत्येक पावलावर अनुभवायला मिळतो. म्हणूनच वारी ही केवळ परंपरा नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे. विठ्ठल नामाचा गजर, वारकऱ्यांचा उत्साह आणि सेवाभावाची परंपरा हीच या प्रवासाची खरी ओळख आहे. याच भक्तिभावासह आजच्या आकाशवाणी वृत्तांतमधून आम्ही आपला निरोप घेतो. तोपर्यंत नमस्कार आणि रामकृष्ण हरी.

0: पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी निवेदन केलं होतं विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं आरती गाढवे यांचं. सादरकर्ते होते गौरव शिंपी आणि धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर सकाळचे ठीक 9 वाजलेत प्रसारित करतोय मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, नायक, खलनायक आणि इतरही अनेक भूमिकांमधून आपल्या अष्टपैलू अभिनयाने रसिकमनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते निळू फुले यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने ऐकूया त्यांच्यावर चित्रित आणि त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही निवडक गीतं. सुरुवातीला हऱ्या नाऱ्या जिंदाबाद चित्रपटातलं वसंत सबनीस यांचं गीत गायलं आहे जयवन कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी.

0: हे होतं करावं तसं भरावं या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलेलं गीत महेंद्र कपूर यांच्या स्वरात. यानंतर ऐकूया सोंगाड्या चित्रपटातलं दादा कोंडके यांचं राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं गीत उषा मंगेशकर यांच्या स्वरात.
1: बोला दाजीबा.

0: च्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. निळू फुले यांच्याविषयी थोडं काही आणि त्यांची निवडक काही गाणी अजून आपण ऐकणार आहोत, पण या जाहिरातीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

सामना या चित्रपटातलं हे गीत होतं रवींद्र साठे यांच्या स्वरातलं, आरती प्रभू यांचं, आणि संगीत होतं भास्कर चंदावरकर यांचं. श्रोते हो, निळू फुले म्हणजेच निळकंठ कृष्णाजी फुले. निळू फुले आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या जबरदस्त संवाद फेकीतून लक्षात राहतात. त्यांची संवादाची शैलीच अशी होती की त्यांच्या साध्या बोलण्यालाही गहन अर्थ यायचा आणि तोच त्यांच्या गाण्यातूनही झिरपत राहायचा.

सिंहासन चित्रपटातलं सुरेश भट यांचं हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: सिंहासन या चित्रपटासाठी लिहिलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं आशा भोसले आणि रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. मराठी चित्रपट संगीतातली यानंतरची गीतं काही क्षणातच.
1: झाली सोय.

0: कशाची?
1: पिंकीच्या फीची.
0: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
0: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025 53 1705 आणि 1706 तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.

यांनी. श्रोतेहो, आपण ऐकतोय निळू फुले यांची गाणी आणि त्यांच्याविषयी थोडं काही. निळू फुले यांनी प्रामुख्याने पडद्यावर खलनायकाची भूमिका केलेली असली तरी खऱ्या आयुष्यात अतिशय सज्जन, सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभागी आणि आर्थिक मदतीचा हातभार देणारे होते निळू फुले. त्यांना वाचनाची खूप आवड होती. या वाचनामुळेच कदाचित त्यांच्यातल्या कलावंतामध्ये अभिनयाची प्रगल्भता आणि तितकीच सहजता आली असावी असं वाटतं. ऐकूया जैत रे जैत या चित्रपटातलं गीत रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. नाधो महानोर यांच्या गीताला संगीत दिलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: श्रोते हो, आज अभिनेते निळू फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्यावर चित्रित आणि त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही निवडक गीतं आपण ऐकली आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. सकाळचे 9:30 झालेली आहेत. आता प्रसारित करतोय कार्यक्रम व्यक्तिवेध. यामध्ये आज ऐकूया साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजू उर्फ बापू बाविस्कर यांच्या विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध. सादर करते विनायक मोरे.
1: श्रोते हो, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजू बाविस्कर यांच्याशी आपण संवाद साधत होतो. या संवादाचा उर्वरित भाग आज आपण ऐकणार आहात. दादा, कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: दादा, पुस्तकात माणसांची शब्दचित्र वाचून झाली की पुन्हा पुन्हा ती रेषाचित्र पाहिल्याशिवाय पान परतलं जात नाही. काळ्या निळ्या रेषामधला माझा अनुभव आहे. सामान्य माणसाची देखणी चित्र शब्दांसोबत अशी तुम्ही त्या पुस्तकात दिली आहे, तर ती अशी चित्र रेखावी असं का वाटलं आणि त्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत का?
2: त्याच्यातले बरेचसे भाग आहेत. मी पुस्तक वाचलं त्याच्यात तुम्हाला दिसलं की एक भाग असेल त्याला एक चित्र काढलेलं आहे. मी एक तर मी दोघं कलेमध्ये काम करणारा व्यक्ती आहे. एक तर लिखाण काम मी केलं आणि चित्रकलेमध्ये आधीच असल्यामुळं मला ते व्हिज्युअलाइज जमायचं की आधीच की अरे माझं गाव कुठं, माझं घर कुठं होतं, माझ्याबरोबर ते मुलं कसे यायचे, ते पाठमोरी चिमण्या मारताना कसे दिसत होते मला.
1: स्मरणामध्ये चित्र तुमची अगदी पक्की होती. ती
2: पक्की होती अशी मला वाटायचं ना. कधी कधी मी त्या गल्लीतून फिरतोय लिखाण करताना तर मला वर्षभर

0: मी जरी नोकरीला होतो तरी वर्षभरामध्ये मी त्या गावात होतो असं मला फील व्हायचं. मी ह्या गल्लीतून फिरतोय हा ते रूट्स होते. तो जिवंतपणा होता आणि तो जिवंतपणा याच्यासाठी होता की ते खूप आतमध्ये दडलेलं होतं सगळं असं. फक्त इतकं झालं की त्या लिखाणामुळं ते बाहेर आलं आणि मी मोकळा झालो. खरं तर
1: वा वा, तुमच्या लिखाणात येणारी जी पात्र आहेत की जी आता काही आहेत किंवा काळाआड गेलेली आहेत, मग ती रूपामय असेल, चिल्या, इवऱ्या, ही सगळी लाईव्हली वाटतात, जिवंत वाटतात. याचं कारण मला जर जाणवलं ते म्हणजे सूक्ष्म निरीक्षण, सूक्ष्म गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही चितारल्यात शब्दांमधून. हे साध्य कसं झालं आणि या माणसांनी तुम्हाला काय दिलं?
0: माझं जगणं त्या माणसांचं जवळ होतं आधीच. मुळात त्यांच्याबरोबर राहणं असेल, त्यांच्याबरोबर जेवण करणं असेल, फिरणं असेल, त्याच्यामुळे मला ते त्यांचे अत्यंत सलगी होती, खूप सलगी. त्याच्यामुळे मला जाणवायचं की हे याची व्यक्तिरेखा कशी आहे, याचं वागणं कसं आहे. युवऱ्या म्हटल्यानंतर युवऱ्या वागायला कसा आहे, युवऱ्याचं मिस्किलपणे जगणं कसं आहे, छान म्हणजे त्याचं एखादी गंमत करणं कशी आहे, ते पण मला माहिती होतं. कारण की आम्ही खूप जवळ गेलेलो मुलं होतो एक दुसऱ्यांच्या, आणि त्याच्या घरचे जे प्रसंग होते ते पण मला माहिती होते, त्याचं कुटुंबातलं काय काय चाललेलं आहे. कारण की जवळजवळ राहणारी समदुःख असलेली एकत्र कुटुंब घेऊन राहणारी मंडळी होती, आणि त्याच्यामुळे सगळे समदुःख असल्यामुळं त्यांना एक दुसऱ्याचं दुःख पटकन कळायचं ना, की त्यांच्या घरात पण काही नसायचं. मला वाटायचं कधी कधी की आता माझं बरं झालंय, म्हणजे माझं बरं झालंय म्हणजे काय, की मला बँडमधून निदान 2 पैसे मिळतायत, मला काहीतरी शिकता येते, मी शाळा शिकतोय. पण त्यांचं तर काही नाही, जसं जगणं होतं तसं जगणं होतं. पण युवऱ्याचं जगणं जसं होतं तसंच होतं. आणि नंतर मग अंधश्रद्धा खूप भयंकर, त्याच्याने तो वारला पण. नंतर अशी बरीच मित्रे माझे की जे त्यांचं घरचं जगणं जसं होतं तसंच माझं घरचं होतं. लवकर गेली ती मित्र, आणि त्याला कारण पण आहेत की आमच्यात एक जास्त प्रमाण असतं खरं तर, की एक गरिबी मी म्हणतो बऱ्याचदा की गरिबी काही एकटी येत नाही, ती अनेक व्यसनं घेऊन येते सोबत, आणि त्या व्यसनांपैकी आयुष्य लवकर जातं. असे माझे बरेच मित्र गेलेत आधीच, की जे आमच्या बँडमध्ये वाजवायची, जे आमच्या बरोबर असायची. खूप अशी पोरं आहेत, ते जसू काकू आहे, ती आज पण जसू काकू आमच्या गावी आहेच, ती एकटी असते. मला वाटतं की ह्या बायांनी दुःखाला प्रश्न विचारलेत, म्हणजे त्यांची क्षमता इतकी होती की येऊ दे, तुला किती दुःख द्यायचं असेल तर मी आहे, मी तुला उत्तर देते. मी हे कसं यांना किती लढण्याची ताकद असेल ना निसर्गातून आलेली. त्या मावशींना, त्या मुलांना, त्या मित्रांना अगदी जवळून अनुभवलेले, बघितलेले, त्यांचं खूप मला वाटतं की भाग होते ते माझे असे जगण्याचे. आपण म्हणतो ना की आपल्या जगण्याचा अर्ध भाग असतो काही काही गोष्टी, तसे ते अर्ध भाग होते माझे ते जगण्याचे. आणि म्हणून ते इतके सूक्ष्मपणे ते आले.
1: म्हणजे अगदी तुम्ही रेखाम काहीतरी निरीक्षण नोंदी करून ठेवल्या असतील, इतकं बारीक सारीक वर्णन त्या तुमच्या ज्या सगळी पात्र आहेत त्याच्यातून दिसतं.
0: नोंदी नाही केल्या आहेत कधी ना, म्हणजे नोंदी करून आधी केले.
1: उत्तम स्मरण शक्ती तुमची त्याच्यातून दिसून येते. दादा, दारिद्र्य, उपेक्षा या सगळ्यातून तुम्ही गेलात, पण कुठेही लिखाणामध्ये आक्रस्थळेपणा नाही किंवा एक असा एक विद्रोही भाषा असते किंवा एक टोन असतो तो दिसत नाही, पण तरी सुद्धा तुमचं ते सगळं आतपर्यंत पोचतं की तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर हे पुस्तकभर जाणवतं, त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: मी आधीच तुम्हाला म्हटलं की काय असं की जन्म कुठं घ्यायचा असं काही आपल्या हातात नसतं, पण आपल्याला चांगलं होणं हे मात्र आपल्या हातात असतं.
1: त्या बाबत
0: ते होता यायला पाहिजे. आणि चांगलं जर घडायचं असेल स्वतःला तर चांगली माणसं जवळ लागतात.
1: खरं
0: हा, आणि चांगली माणसं जवळ लागतात म्हणजे ते जवळ येणार नाही, तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागेल. तर मला वाटलं की मी चांगल्या माणसं निवडलीत आणि चांगल्या माणसांची बेरीज करत गेलो आणि ती मला करता आली. म्हणत ते गावगाड्यातून असो किंवा कुठेही असो, मी बघितलेले आमच्या गावामध्ये की शिव्या देणारे नव्हते का, तर होते ना शिव्या देणारे, पण शिव्या देणारे होते, वाईट बोलणारे पण होते. पण मला वाटतं की त्या शिव्या देणाऱ्यांना मी माझ्या मनात का ठेवायचं आणि त्यांची जागा माझ्या मनात का द्यायची, मी त्यांना का बरं ठेवायचं, त्यांना
1: कारणच नाही,
0: काय कारण आहे त्याचं ठेवण्याचं मला कळत नाही. की मी माझे मला ते वाटतं की मला त्यांचे चेहरे पण आठवत नाही, मला ज्यांनी शिव्या दिल्या.
1: जे आपल्याला नको आहे ते सोडून द्या.
0: हो, सोडून द्या. आणि ज्यांनी माझ्यासाठी चांगलं केलं असेल, समजा त्या राम मंदिरामध्ये आम्हाला 15 दिवस 10 दिवस राहायला ज्या गावाने दिलं असेल, आम्हाला तिथं व्यवस्था केली असेल पावसाळ्यामध्ये जडीमध्ये, तर तिथं लात

0: मारून जाणारी लोक पण होती ना भांड्यांना, ते यायचे लात मारून पण जायचे. कोणी बोलायचे की काय गहाण ठेवली इथं, तो लात मारणारा त्याचा चेहरा माझा लक्षात पण नाही आज. आणि ज्यांनी मात्र गावात
1: तत्वज्ञान आहे, जगण्याचं तत्वज्ञान,
0: आणि ज्यांनी मला तिथं राहायला दिलं ना, म्हणजे आमचं सगळ्यात बिलाटीला ज्यांनी वाचवलं त्या झडीपासून, 100 कुटुंब वाचवलेत, त्या माणसांचे चेहरे माझ्या लक्षात आहे ना, आणि ते माझ्याकडे साचले पाहिजेत ना ते
1: खरं.
0: आणि मी त्या शिवी देणाऱ्यांना साचून मला काय करायचंय,
1: आपलं आयुष्य दुःखी
0: हो, मला ते करायचं नव्हतं किंवा ते अटकून पण नाही.
1: थोडक्यात कचरा आहे तो सतत मनातून बाहेर टाकला पाहिजे, तर तुमच्या मनात चांगले क्रिएटिव्हिटीचे झरे उगवतील. हा विचार फारच सुंदर.
0: आणि मला वाटतं की मग बुद्ध कुठे सापडतो तुम्हाला?
1: एक्झॅक्टली,
0: बुद्ध तिथे सापडतो,
1: तिथेच आहे
0: बुद्ध. काही तुम्हाला लांब घ्यायला जायचं नसतं,
1: बुद्ध विचार आहे,
0: बुद्ध विचारच आहे,
1: बुद्ध विचार आहे.
0: आणि बुद्धांनी जसं सांगितलं ना की मी जे सांगतोय तुम्हाला आवडलं तर ते बघा, अनुभवा करा, आणि मग तुम्हाला वाटत
1: अनुभूती घ्या,
0: अनुभूती घ्या. मला वाटलं की मी हे तुम्हाला लिहून दिलंय, तुम्हाला ते बघा, की मला वाटतं की मी चांगल्यांची विरीच केलेली आहे.
1: खरंय दादा, शिक्षणाबद्दलचं महत्व तुमच्या पुस्तकात सतत डोकावतं. त्याच्यातलं एक वाक्य मला आता सांगावसं वाटतं. चोऱ्या माऱ्या करणाऱ्या माणसांच्या डोळ्यात शिक्षणाचं महत्व मी पाहिलं ते मी विसरू शकत नाही. खंड्या बाप्पाच्या प्रकरणातलं हे वाक्य आहे. तुमच्यासाठी शिक्षण काय आहे?
0: माझ्या एकट्यासाठी शिक्षण म्हणण्यापेक्षा मी तर असं म्हणेल की सगळेच जे खाली जे जगणारी मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी शिक्षण ही इतकी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की
1: संजीवनी आहे,
0: संजीवनी आहे. मी तर त्याच्या पलीकडे जाऊन असं म्हणतो की आपण म्हणतो ना की पुनर्जन्म असतो असं, तर पुनर्जन्म वगैरे नाही काहीच, पण शिक्षणामध्ये पुनर्जन्म होतो माणसाचा, आणि ते पण योग्य शिक्षण घेतलं तर पुनर्जन्म आहे तुमचा. एका जन्मामध्ये दोन जन्म होऊ शकतात. शिक्षणामुळे तुम्हाला एक तुमची अस्मिता कळते. तुम्हाला शिक्षण म्हणजे काय होतं की तुम्हाला चांगल्या माणसामध्ये बसायला आणि चांगल्या माणसामध्ये उठायला ती एक मोठं मदत करते, मार्ग आहे तो, मोठा मार्ग आहे खरं तर. आणि चांगल्या होण्याचा मार्ग म्हणजे शिक्षणातूनच आहे, आणि शिक्षण नसेल तर तुम्हाला खूप अज्ञानामध्ये सगळं बघावं लागतं.
1: म्हणून वाक्य आहे ना, सा विद्या ह्या विमुक्त आहे, जी मुक्त करते,
0: मुक्त करते खरं. हो, शिक्षण मुक्त करणारीच गोष्ट आहे मला. म्हणून बाबासाहेब पण म्हणतात ना की शिकाल तर टिकाल, तुम्ही खरं
1: शिकाल तर टिकाल.
0: हो,
1: आणि त्यांनी जो मार्ग दाखवलाय तोच उन्नतीचा आणि त्या सगळ्या दुःखाच्या आयुष्यातून बाहेर येण्याचा
0: मार्ग आहे,
1: आणि तुमच्या लेखनामधून जाणवतं. तुमचा प्रवास हा जसा स्वभानाचा वाटला मला सगळा, तसा शोधाचा पण आहे. स्वभान जसं आलं शिक्षणाने तुमच्या त्या आजूबाजूच्या चांगल्या माणसांनी, तसं शोधाचा आहे. तर त्या स्वच्या शोधाच्या प्रवासाबद्दल काय सांगा?
0: मी स्वतःला पण शोधलंय असं मला वाटतं खरं तर. एखादी गोष्ट तपासतो ना, तर तसं माणसाने स्वतःला पण चेक केलं पाहिजे, ठीक आहे ना, की मी आधी काय होतो किंवा काय असणार. पण मग चेक करत करत माणूस घडायला लागतो, त्याचा चुका त्याला
1: बायस्ड असून उपयोगाचा.
0: हो हो, आणि माणूस घडतो, मग हळूहळू घडतो. तुम्हाला आतमध्ये रिपेअर होता येत, रिपेअरिंग तुम्हाला करता येतं, दुरुस्त करणं, स्वतःला दुरुस्त करणं.
1: दादा, सिकंदर काका एक पात्र आहे त्याच्यात, ते रंग त्या ह्याच्यामधलं एक वाक्य मला आता आठवलं. आपल्या वाट्याला आलेल्या चांगल्या वाईट माणसांचं गाठोडं मी नीट खोलून पाहतो गावाकडे जाण्याआधी, तर त्या गाठोड्यात चांगल्याचा हिशेब जास्त लागतो. जात धर्म या पलीकडे जाऊन काही माणसं मला खूप देत आले आहेत, त्या सांस्कृतिक संपत्तीने मला आतून भक्कम केलं आणि समृद्ध होता आलं. हे वाक्य तुम्ही आत्ताचे जे आधी बोललात त्या सगळ्या बद्दल अगदी हे चपकल लागणार आहे. ही परिपक्वता जी आहे माणूस म्हणून ग्रो होण्यासाठी, ही गरजेची आहे. हा विचार कुठून आला? आई
0: आई तर आहेच, त्याच्यात प्रमुख पात्र आहेच ते, की जिने शिक्षण दिलं. शाळेतलं शिक्षण वेगळं होतं आणि
1: जीवन शिक्षण,
0: जीवन शिक्षण होतं ना घरातलं ते, कारण की तिने जुगार खेळणे म्हणजे किती मारलेले मी पुस्तकात लिहिले, वाईट गोष्टींपासून लांब राहणे, किती तिने भयंकरच म्हणजे ते, तर ह्या गोष्टी तिच्याकडनं पण आलेल्या. पण मला असं वाटतं की मी तुम्हाला म्हटलं की माझं गाव कुठं हरवलं ना, तर मग मी लिहिता लिहिता मला वाटायचं की इतकी समृद्ध करणारी माणसं होती माझ्याकडं, की तो सिकंदर काका काय व्हायचा, की तो हनुमान बनायचा, छानपैकी तो हनुमान बनून गाड्यावर बसायचा, आणि अगदी हनुमान वाटावा इतका परफेक्ट तो दिसायचा मला लहानपणा. आणि याच्यात सगळं गाव त्याला हनुमान सारखं बघायचं, नंतर पण सेवक म्हणून बघायचं की रामाचा सेवक आहे. पण त्याचे पात्र होते ना,

0: ती इतकी समृद्ध केलं त्या पात्रांनी आम्हाला. आणि हे कोण होती मग? तर ना जात ना धर्म काय, याच्यात काय असेल ना बरं खरंच, की गाव किती मस्त होत ना.
1: गावगाड्यात मिसळून गेलेली ती सगळी माणसं, चित्रात रंग मिसळले जातात.
0: आणि म्हणून मला वाटतं की ते जे मी जेव्हा गाठोडं सोडतो ना, तर तेव्हा मला हे माणसं सापडतात. पण ते माणसं सापडली तरी पण मला आता वाटतं की ते गाव तसं आहे का, कोणी खरडले असेल आमचे रंग असे भिंतीवरचे, आणि कोणी दिले असे रंग वेगवेगळे घरांना, मस्जिदीला, मंदिरांना कोणी दिले असे. मी प्रश्न करतो आणि मला प्रश्न पडतात असे की हे कसं असेल ना. खरं तर किती छान होतं, आम्हाला समृद्ध करणारी सगळी संस्कृती होती गावातली, गावगाड्यातली. मोठं करायची ती आम्हाला, म्हणजे भले आम्ही बाहेर, म्हणजे मुद्दा असा नाही की आम्ही बाहेर शिकलोत, पण त्याच्या आधीच जगतो खेड्यामध्येच. मग खेड्याला कितीतरी लोकांनी समृद्ध केलं, अनेक लोकांना, निसर्ग असेल, हे माणसं असतील. आणि मला वाटतं की बाहेर कॉलेजला जाण्याच्या आधी विद्यार्थी अगोदर गावामध्ये समृद्ध व्हायचा, आणि मग तो बाहेर नंतर जायचा.
1: वा वा. तुमच्या पुस्तकामध्ये एक वाक्य आहे, या काळ्या रेषांचे चित्र त्यावेळी चित्र होते की नाही हे ठाऊक नाही, पण जगण्याचे ठसे असणाऱ्या या बालपणाच्या काळ्या रेषा पुन्हा वर्तमानात चित्रात आल्या. अशा जगण्याची अनेक वलय स्वतःभोवती गुंडाळत रंगबाद करून रेषांची मांडणी अमूर्ताकडे झुकत गेली. ही खोल दडलेली वेदना आहे.
0: खरं दडलेली वेदना आहे की राम मंदिरामध्ये आम्ही जेव्हा जायचो ना, तर तेव्हा ते भावाची जी वही असायची, हे आम्हाला भाऊ आणि आम्ही, म्हणजे भाऊ मोठा होता आणि मी लहान असल्यामुळं कंदील घेऊन आम्ही तिथे जायचो. भाऊ अभ्यास करायचा आणि मी शाळा शिकायचो नाही, माझं काही दुसरीपासून मी उठून गेलो होतो. पण त्या राम मंदिरामध्ये अभ्यास करायला भाऊ जायचे, त्याला कारण पण होती की आमच्याकडे पाळणामध्ये जे चोऱ्या मारा करायला जायचे, तर मग युद्धासारखं रात्री भांडणं व्हायचे.
1: बर.
0: म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या गावाकडनं एमपीमध्ये बैलगाड्यांमध्ये कापूस घेऊन जायचे, तर ते
1: मुंग्यांची सीमा,
0: हा हा, तर मुंग्यांसारख्या रांगा असलेल्या आमच्या झोपड्यांकडनं ते जायचे. तर तिथे टप्प्यांवरती त्या घाटांवरती टोळी असायची अशी, मग ह्या टोळीने इथं गाडे लुटायचे, त्या टोळीने तिथे लुटायचे. म्हणजे एकच त्या एका रस्त्याला कमीत कमी 5-6 टोळ्या असायच्या, आणि त्या प्रत्येकाला पैसे, तेव्हा काय 5 रुपये, 2 रुपये, 3 रुपये असे द्यायचे ते. तर याच्याने व्हायचं काय की माझी जागा इथं होती आणि माझ्या एरियात तू कसं काय त्या गाड्यावाल्यांना लुटलं असे म्हणून ते भांडणं व्हायची त्यांच्यामध्येच, त्या चोरांमध्ये. आणि रात्री मग आमच्या जर आमच्याकडचे जे चोर असतील, समजा त्या बिलाटीमधले मंडळी असेल, तर त्यांचं रात्री 2 वाजेला भांडणं व्हायची, आणि ते पण साधी नितीर कामठे आणि युद्ध असायचं असं. गोफांचे खडे, गोफांचे खडे तर असे यायचं ना की तो कूड मधून निघाला ना, तर सन्नकने असा आवाज यायचा बंदुकीची गोळी सारखा. तर मग तेव्हा राम मंदिर मध्ये त्या यांना विचारलं होतं, त्या बाबांना, वडिलांनी, तर तेव्हा हे काळ्या जे रंग आहे ना कसे आलेत की. तर मग तेव्हा वडिलांनी विचारलं होतं की त्या जरा झोप दिल्या मुलांना तर बरं होईल इथं अभ्यास करतात. मग मी रात्री तो अभ्यास करायचा आणि त्याच्या वहीवरती त्याचे काडीपेटी असायची ना, त्या काडीपेटीचे जो गोल
1: असायचा,
0: त्याच्याने मी रेखाटन करत बसायचो, असं काही पण काढायचो. पण त्याच्यासाठी मार पण खाल्लाय वडिलांचा आणि भावाचं बोलणंही खाल्लंय, शिवा पण खाल्लायत, पण मी ते काढायचो. मग मला वाटायचं की नंतर मला आता वाटतं की त्या तेरेशा त्या होत्या का,
1: त्या होत्या
0: की. मग त्याच्यात नंतर मग ते बाद होऊन रंग आलीत का त्याच्यात, तो मला वाटलं त्या पुस्तकात मी दिली.
1: खूप सटल लेवलला ते वाक्य आहे, अगदी संवेदनशील व्यक्तीला त्याच्यातली ती वेदना कळू शकते. काळ्या निळ्या रेषामध्ये स्त्रियांप्रती असलेला आदर तर अगदी पदोपदी जाणवतोच, आणि तुमच्या त्या सगळ्या स्त्रियांची जी वर्णन आहेत, म्हणजे हिरा सिनकर असेल किंवा सगळीच, म्हणजे तर दुःखाला विचारलेल्या प्रश्नांचं तुम्ही जे आत्ता म्हणालात तसं तुम्ही ते प्रश्न त्यांनी दुःखाला विचारलेले तुमच्या रेषांमधून तुम्ही शोधत राहिलात, आणि त्या रेषांबरोबर शब्द आले आणि शब्दांनी काय दिलं, तर साहित्य क्षेत्रातला अतिशय मानाचा असा साहित्य अकादमी पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला. काय भावना होत्या
0: त्या? तुम्ही जे आता पात्र म्हणले की हिरा सिनकर वगैरे, त्याच्यातले जे श्री पात्र आहेत ना, की मला असं वाटलं की जेव्हा तो पुरस्कार जाहीर झाला आणि तेव्हा मला वाटलं की आनंद तर एक पुरस्काराचा वेगळा असतो, तो मलाही झाला त्या प्रसंगाला. पण मी बऱ्याच वेळा विचार करतो की त्या ह्या ज्या सिनकर असेल, सिनकर सारखं त्या पात्र असेल त्या पुस्तकातले, तर त्यांच्यासाठी तो पुरस्कार आहे मला असं वाटतं. ते माझ्यासाठी असेल, त्या पात्रांसाठी आहे खरं तर, कारण की त्यांना

0: इतकं जोडून बघितलेले काही पात्र आहेत आजही, पण काही पात्र वारलेली आहेत, खूप जवळून बघितलेले त्यांचे काबाड कष्ट, त्यांचं जगणं, त्यांचा संघर्ष आणि स्त्री म्हणून ते उभं राहणं, पुरुष प्रधान सगळं, जरी गरिबी असेल पण त्या गरिबीमध्ये गावगाड्यातून जे पुरुष प्रधान चाललेलं असेल ती संस्कृती खेळली,
1: संस्कृती झोपडीतही असायची, वाड्यात पण होती,
0: वाड्यात पण
1: ती आजही आहे काही प्रमाण,
0: आणि ते अनुकरण असतं ना मॅडम, ते अनुकरण असतं, म्हणजे झोपडीतला माणूस काय करतो, मोठ्यांचं अनुकरण करतो की ते कसे बसतात काय करतात, म्हणजे एवढंच करत नाही तर सगळेच अनुकरण करत असतो मग तो, आणि तो झोपडीमध्ये आणतो
1: मग ते सगळे,
0: हा झोपडीमध्ये आणतो तो अनुकरण, म्हणून म्हणतो ना की आम्हाला खाली बसून आम्ही जेवण करायचो आधी, म्हणजे जेवण नाही करायचो आम्ही, आम्ही उभं राहून जेवण करायचो, गावातल्या काही भाकऱ्या आल्यात ना तर आम्ही असं एक उभं राहून भिंतीला कुठेतरी कुळाला पाय लावून असं जेवण करायचो, म्हणजे खायचो तुकडे हातात घेऊन खायचो, पण मग नंतर मग आम्हाला गावात जेव्हा भाकरी मागायला एवढं जायचो तर तेव्हा थोडं मोठं झाल्यानंतर तिसरी चौथीला तर तेव्हा वाटायचं की अरे असं बसून बसून खाल्लं पाहिजे, मग त्या घरी आल्यानंतर भाकरी काही कालांतरानंतर कळायचं की असं खाणं उभं खाणं बरोबर नाही तर बसून खायला पाहिजे, तर आम्ही बसून खायला शिकलो जेमतेम थोडंफार की गावातल्या भाकरी जरी असला ते बसून खायला पाहिजे, तर ते बसून खायला लागलो, आम्हाला वाटलं की बरं आहे आम्ही त्यांचं अनुकरण करतोय, पण ते नंतर थोडे आम्ही मोठे होत गेलो आणि बघायला लागलो तर काय तर ते टेबलावर बसून खायला लागले आणि नंतर मग आम्ही आम्हाला असं वाटलं की आम्ही शिक्षण गुरु अरे यांचं आपण अनुकरण केलं पाहिजे असं मोठं असतं मोठं होणं असं असतं, आम्ही ते खायला लागलो टेबलावर बसून खायला लागलो आणि काही वर्ष गेले आणि ते उभे राहून खायला लागले, मग आम्हाला वाटतं की आमचं जे मूळ होतं ना
1: तेच बरोबर होतं. दादा आतापर्यंत उपेक्षित वंचित अशा साऱ्यांच्या कथा म्हणणारी अनेक पुस्तकं आली, पण तुमचं पुस्तक वेगळं आहे आणि वेगळं का तर प्रगल्भता आहे त्याच्यामध्ये, लिखाण प्रगल्भ आहे. तर अशा साऱ्या माणसांना की अजून ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोचलं नाहीये, तुम्ही जे मगाशी म्हणालात ते शहाणपण पोचलं नाहीये, शिक्षणाची दारं उघडली नाहीयेत, त्या सगळ्या लोकांना तुम्ही काय सांगाल?
0: शिक्षण महत्वाची गोष्ट आहे, आपण असं बोललो जाता त्याच्यातून माणूस जगतो आणि त्याला जगता येतं, पण आता नवीन मुलांच्या विषयी मला आता असं वाटतं की तेव्हा जे मी शिकायचो तो काळ असा होता किंवा तुम्ही शिकला तो काळ असा होता की एका शाळेमध्ये आमच्या गावातले श्रीमंतांचे मुलं पण असायचे, आता काळ थोडा बदललेला आहे, तर मला वाटतं की त्यांनी शिकलं पाहिजे, शिक्षणामध्ये मेहनत तर खूप असतेच आणि त्याच्याशिवाय काही मार्ग सापडत नाही, पण आताचा काळ असा आहे की मला माझ्या वर्गामध्ये 200 प्रथम जमीन असलेले मुलं पण होते आणि सरपंच असतील काही सभापती असतील त्यांची मुलं मुली, गावातल्या अत्यंत श्रीमंत माणसांची मुलं मुली पण आमच्याच वर्गात होते आणि त्या वर्गात पण आम्ही होतो, शिक्षण हे अनुकरण प्रिय आहे ना, मग आम्हाला काहीतरी शिकता आलं त्यांच्याकडनं, तर आता प्रश्न असा आहे की ह्या मुलांनी कुणाचं अनुकरण करायचं की जे गावगाड्यात शिकतायत, आता गावगाड्यातले मुलं जे श्रीमंत मुलं आहेत ते काही गावगाड्याच्या शाळेत शिकत नाही आहेत, आता ते तालुक्याच्या शाळेवरती त्या गाड्यांमध्ये जात आहेत आणि ते शिकतायत, आणि हे गावातली मजूर करणारी कामगारांची मुलं ती एकत्र तिथं शिकतायत त्याच गावात, तर हा जो काळ आहे ना या काळामध्ये कदाचित या मुलांनी नवं काहीतरी शोधून नवीन शिकलं पाहिजे. खरं तर
1: तुम्ही खूप मोठ्या प्रश्नाला भात घातलेला आहे की गावामध्ये सगळ्या स्ट्रॅटामधली मुलं एकत्र शिकणं यांनी एक वेगळ्या गोष्टी समृद्ध करतात जगण्याला, ते आता नाही आहेत.
0: हो ते अनुकरण प्रिय शिक्षण म्हणतो ना आपण, तर मी आम्ही अनुकरणच केलं त्यांचं, पेन कशी ठेवायची, डबा ह्या आणतात, पाटी कशी ठेवायची, अरे वही अशी नको ठेवली पाहिजे, किती छान ठेवतात ते, हे अनुकरण असतं ना, आणि शिव्या दिल्या की आपल्याला वाईट म्हणतात, आपल्याला जवळ येऊ देत नाही, म्हणजे शिव्या देणं वाईट आहे, हे आम्हाला तेव्हा कळलं. आता ते मुलं काय करतील तिथं, की जे मुलं आता ते त्यांच्याकडे ते मुलं नाही ना, ते गावातलीच समजा ज्या श्रीमंतांची मुलं आहेत ते गावगाड्यातून तालुक्यावर जात आहेत शिकायला, आणि जे मजुरांची मुलं आहेत झोपडपट्टीमधली मुलं आहेत ते एकत्र एका शाळेमध्ये शिकत आहे प्रायमरी शाळेमध्ये, तर ते काय त्यांच्या शिव्या देतील, त्यांचं भाषा बोलतील,
1: एकच जगणं ते तिथेही बघत राहतात.
0: हा ते त्यांना अनुकरणासाठी जागा नाही काहीच नवं घ्यायला काहीतरी, कारण की ते झोपडपट्टीमध्ये गेले तेच बोलणार आहेत
1: शाळेतही ते
0: सारखं, त्यांना बदल काही दिसत नाही तो असा, आणि तेव्हा खूप बदल दिसायचा आणि तो घेता यायचा मग आमच्यासारख्या पोरांना तेव्हा, तर तरी थोडे कष्ट करून मुलांनी नव्या मुलांनी
1: पुढे गेलं
0: यायला पाहिजे. खरं तर कठीण आहे काळ कठीण आहे तसा, पण त्या कष्टातून तशा मार्गातून पण निघले पाहिजे पोरांनी.
1: तुमच्या उत्तरांनी एक वेगळाच प्रश्न निर्माण केलाय. खरं तर लेखनात तुमच्या खूप काव्यात्मकता दिसते.

0: आणि कधी कधी काही काही ओळी पण लिहिलेल्या तुमच्या त्या पुस्तकांमध्ये, तुमच्यातला कवी डोकवतो, तर कविता लिहिता का?
1: हो, कविता मी लिहायचो आधी पण, आणि लिहिल्या आहेत, बऱ्याच लिहिल्या आहेत. काही तर अंकांमध्ये पण छापून आल्या, दिवाळी अंकांमध्ये पण आलेल्या आहेत काही कविता. सुरुवातीला एक 10 वर्ष 12 वर्षापूर्वी पण छापून आलेल्या कविता आहेत. मी तुम्हाला म्हटलं आधीच की मला कविता जास्त आवडतात. बरेचसे कवींचे पुस्तक, कविता संग्रह आहेत आणि मोठमोठे कवींचे आहेत, आणि मला जे आवडतात ते कवींचे कविता संग्रह मी मनापासून वाचतो. मला कविता वाचायला जास्त आवडतात, हो, आणि म्हणून मला कविता जरा जवळची वाटते. चित्र आणि कविता जवळची आहेच तशी जर बघायला गेली तर, एक नाण्याच्या दोन बाजू असं म्हणता येतील.
0: खरे खरे दादा, तुम्ही आत्ता असं म्हणालात की कविता वाचायला जास्त आवडतात, तर

0: असं म्हणालात की कविता वाचायला जास्त आवडतात, तर स्वतःही कविता लिहिल्या आहेत तुम्ही काही, तर एखादी छानशी कविता आमच्या श्रोत्यांसाठी ऐकवलीत तर आवडेल.
1: एक माझी कविता आहे,
0: हां
1: तर तुम्ही तुमच्या आवाजात जर वाचली ते अधिक बरं होईल.
0: बरं बरं, ठीक आहे वाचते. एका चित्रकाराने, लेखकाने लिहिलेली एक कविता आहे की ज्या कवितेमध्ये त्यांनी त्यांचं जगण्याचे जे रस आहे तो मांडलाय. मी जे लिहितो आतल्या आत त्याची कविता होते, या जमिनीविषयीची, तिच्या आत असलेल्या, जिथून मी आणि सर्वच पाहू शकतात, जिथून मी आणि सर्वच पाहू शकतात डोकावून आपल्या आत ओतलेला निसर्ग, ज्यानं बनवलं आहे माझ्यासह सर्व मुळांचं हिरवगार झाड किंवा हरण, गाय, बकरी, बैल, बाई, कधी नदी, नाले, एखादा डोह, त्यातलं पाणीही होता येतं मला आज, त्यातलं पाणीही होता येतं मला आज. मन कधी कधी कविता होते मेंदूची, माझे अवयव बंद पाडू म्हणते, ती घेत असते ताबा रक्तवाहिन्यांचा रात्रभर झोपेत, निकोंडून देते अंधार गर्भात, जेव्हा जेव्हा नेमकं व्हायचं असतं मला काही क्षणांसाठी एखादी स्त्री, स्त्रीसारखं नदी होऊन वाहत राहावं, झाडापानांचं अख्खं दुःख पोटात घेऊन. मेंदूला नाही पटत असं काही, मेंदूला नाही पटत असं काही, पण कविता सोलत जाते शरीर, तेव्हा पाणीही होता येतं नाल्याचं आणि नदीही. कविते अजून मला बरंच काही व्हायचं आहे गं, कविते अजून मला बरंच काही व्हायचं आहे. मला व्हायचं आहे एखाद्या फळांचा रसरंगानी भरलेला, मला स्त्रीचे अवयव होऊन जगायचं आहे एकदा तरी. ही कविता एका लेखकाची, चित्रकाराची, राजू बावीसकर यांची. अहिराणी भाषेचा आणि मराठी भाषेचा असा छान मिलाप तुमच्या पुस्तकामध्ये, लेखनामध्ये जाणवला. पण काही अहिराणी शब्द ज्यांना अहिराणी येत नाहीत त्यांना कळत नाहीत, तर तुमच्या पुस्तकांमध्ये काही अहिराणी शब्द की जे अगदी तिकडचेच आहेत त्याचे अर्थ दिले तर फार बरं होईल.
1: हा, त्या पुस्तकांमध्ये अर्थ
0: हो
1: द्यायला पाहिजे
0: हो
1: असं.
0: हो
1: पण काय होतं की मग आता तिथं जर पुस्तकांमध्ये आपण अर्थ दिले असे तितकं मला वाटतं की ते
0: वाचकांनी शोधावं
1: हा
0: असं हे
1: संयुक्त होईल का ते तसं काही असं म्हणून काही ते दिले गेले नाहीत खरं.
0: पण छान आहे, सुंदर अहिराणी आणि मराठीचा मिलाफ आहे. तुमचा सगळा प्रवास आहे ना तो असा कष्टाचं शिंपणं घालून एखादं झाड कष्टानी वाढवण्यासारखं मला दिसतो. काय करायचंय अजून पुढे, अजून काय करायचंय?
1: पुढं अजून काय करायचं म्हणण्यापेक्षा आता काय माझ्याकडनं येऊ शकतं मी शोधतोय खरं तर. हां, जे येईल ते कदाचित जोपर्यंत चांगलं येणार नाही तोपर्यंत काही करू नये माणसाने.
0: खरंय खरंय,
1: हां,
0: कसदार पाहिजे.
1: कसदार पाहिजे काहीतरी, आणि ते चांगलं आलं तर माणसाला समाधान वाटतं. मी मुळात चित्रकलेमधले असा चित्रकलेला व्यक्ती असल्यामुळं आम्ही चित्र काढतो ना तर ते चित्र काढून विसरून जातो आणि नंतर मग पुन्हा अजून कधीतरी चित्र काढतो. पण 100 चित्र काढली की सगळे चित्र होत नाही आमचे, ती त्याच्यातली कमीत कमी 15, 20, 30, 50 चित्र होतात आणि बाकीचे अभ्यास चित्र असतात. बाकीचा अभ्यास असतो आणि म्हणून मग मला वाटतं की लिखाणात पण तसं असलं पाहिजे की खूप काही झाल्यानंतर खूप 400 पाने लिहून झाल्यानंतर कमीत कमी त्याच्यातून 200 पानं होतील का असं काहीतरी वर्षानुवर्ष काम केलं पाहिजे
0: खरंय.
1: तेव्हा ते चांगलं येईल. जोपर्यंत चांगलं येत नाही तोपर्यंत मला वाटतं की ते लेखकाने पण काही असं
0: लिहू नये,
1: करू नये
0: करू
1: हा
0: नये.
1: माझा विचार आहे.
0: खरंय,
1: तो प्रत्येकाचा असेल असा भाग नाही.
0: खूप छान प्रवास आज आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही दादा उलगडलात. काळ्या निळ्या रेषामधून व्यक्त झालेले चित्रकार राजू बावीसकर, लेखक राजू बावीसकर, आणि एक अतिशय संवेदनशील अशी व्यक्ती की ज्यांनी चांगलं तेवढंच घेतलं, वाईट सोडून दिलं, आणि तुम्ही जसं असं म्हणालात तसं बेरजा करत तुम्ही जगलात आणि त्याच्यामुळे तुमचं आयुष्य समृद्ध झालं. अतिशय काबाड कष्ट करणाऱ्या मुलांसाठी एक आदर्शवत असा तुमचा सगळा प्रवास आहे. तुम्ही आज आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल आकाशवाणी पुणेकडनं तुमचे खूप मनापासून आभार.

0: धन्यवाद मॅडम. तुम्ही पण खूप छानपैकी सगळ्या सविस्तरपणे पुस्तकातला परिचय माझ्याकडनं घेऊन गेलात खरं तर, आणि मुलाखतीमध्ये मला बोलतं केलं तुम्ही खरं तर. धन्यवाद.
1: साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजू उर्फ बापू बाविस्कर यांच्या विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आत्ताच आपण ऐकलात व्यक्तिवेध या कार्यक्रमात. सादर करते होते विनायक मोरे. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र.
2: श्रोते हो, हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12 या दरम्यान. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी मधुबाला, विदा कुमारी, सायरा बानो, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, विभाषा बसू तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 दरम्यान. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ, शोध विश्वशांतीचा, यात्रा वचनपूर्तीची.

नमस्कार आणि शुभ प्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्ये अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. श्रोते हो, अनेक भागांमध्ये विश्वनाथ कराड सरांच्या विषयी बोलत असताना वारकरी संप्रदायातलं घर, वारकरी संप्रदायातलं घर असं मी म्हणत असतो. प्रत्यक्ष आकाशवाणीवरच्या श्रोत्यांची आणि कराड सरांची भेट होणं जरी तेवढं सहज नसलं, तरीसुद्धा दोन गोष्टी आपल्याला वारकरी संप्रदायातलं घर असेल तर काय काय करतात याच्याविषयी माहिती दिली तर मोठंच काम होणार आहे. त्यातलं सगळ्यात पहिला, पुण्यातल्या लोकांना खात्री व्हावी असा एक उपक्रम दरवर्षी पालख्या जेव्हा पुण्यात येतात त्यावेळेला MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीनं विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड पालख्यांचं स्वागत अलका टॉकीज चौकात ते स्वागत करतात. आणि त्या स्वागतामध्ये विणेकरी जे असतात त्या विणेकऱ्यांना हार, नारळ असा त्यांचा सत्कार केला जातो आणि तुळशी वृंदावन घेतलेल्या ज्या स्त्रिया असतात त्यांचंही स्वागत केलं जातं. विश्वनाथ कराड सरांच्या कुटुंबातल्या स्त्रिया या तुळशी वृंदावन घेतलेल्या स्त्रियांचं स्वागत करतात, वारकऱ्यांचं स्वागत करतात आणि पुरुष हे सगळे विणेकरी जे आहेत त्यांचं स्वागत करतात. जगद्गुरु संत तुकाराम आणि संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या आल्यानंतर त्या पालख्यांनाही हार घातले जातात, त्या माऊलींचं स्वागत केलं जातं, जगद्गुरूंचं स्वागत केलं जातं. मला असं वाटतं की एक दोन वर्षाचा हा उपक्रम नाही आहे, हा आहे 25 वर्षाचा प्रवास, की दरवर्षी पुण्यात येणाऱ्या या दोन्ही पालख्यांचं अत्यंत भरभरून स्वागत केलं जातं.

त्या व्यतिरिक्त स्वागत झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आता स्वागत झालं, आता गुरुवारी गुरुवारी स्वागत झालं, तर शुक्रवारी जेव्हा मी हा भाग ध्वनिमुद्रित करत आहे, आज संध्याकाळी विश्वनाथ कराडसरांच्या घरातून 100 जणांची दिंडी निघते आणि त्या सगळ्या दिंडीला विश्वनाथ कराडसरांच्या बंगल्यावरती अंगणामध्ये कीर्तन असतं. 1 तास संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर प्रसादाचं भोजन असतं आणि मग दिंडी पुढे रवाना होते. मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या मोठ्या या घरामध्ये, एकत्र कुटुंबामध्ये डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, शिकलेली मंडळी आहेत सगळी, पण शिक्षण आणि श्रद्धा यांची सांगड टिकून राहण्याचं काम हे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबामध्ये घडत गेलं. अलीकडच्या काळामध्ये जेवढा माणूस शिक्षित तेवढा तो अश्रद्ध, अशी प्रक्रिया आमच्या समाजामध्ये दिसते. त्यामुळे आज संपूर्ण भारताचंही नुकसान होते, कारण आपण वृक्ष होत जातो. श्रद्धा माणसाला सरस ठेवते. पण आताचा मुद्दा नाही, भगवद्गीतेत सुद्धा श्रीकृष्णांनी हा मुद्दा श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हटलेलं आहे. पण ज्ञानीच्या मनात श्रद्धा निर्माण करण्याचं काम होण्यासाठी आपलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानातून निर्माण झालेला जो अहंकार आहे तो अहंकार जावा लागतो. आपण गेल्या वेळेला ऐकलं, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली जी ओवी आहे काय आहे, तर ती सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी, कोण अहंकाराची गाठ जी आहे ती. आणि त्यामुळे नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञाना पाठी. पण ज्ञानी माणसांच्या घरामध्ये एवढा मोठा सोहळा घडतो, घरची मंडळी जी आहेत ती मंडळी वारीला जातात, हे सगळं दरवर्षी होतं. आणि त्यामुळे व्यक्तिशः मला असं वाटतं की वारकरी संप्रदायाचं जे घर आहे, असं जेव्हा मी माझ्या या भागांमध्ये सातत्यानं कराड सरांच्या संदर्भात आणि कुटुंबाच्या संदर्भात बोलतो तेव्हा नमूद करतो, त्याची प्रत्यक्ष अनुभूती तुम्हाला या प्रामुख्यानं 2 कार्यक्रमांमध्ये दिसून येते. बाकी तुम्ही कोथरूडच्या कॅम्पसमध्ये आलात आणि विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या ऑफिसमध्ये आलात, कार्यालयात आलात, तर ते मंदिर वाटावं असंच अख्खंच्या अख्खं ऑफिस आहे. ज्या ठिकाणी विश्वनाथ कराड सर बसतात त्याच्या पाठीमागे 10 फूट उंचीच्या 2 प्रतिमा संत तत्त्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींची आहे आणि संत तत्त्वज्ञ जगद्गुरु तुकाराम महाराज यांची आहे. विठ्ठलाची मूर्ती आहे, विठ्ठलाची प्रतिमा आहे आणि रोज ऑफिसात आल्यानंतर त्याची पूजा करूनच विश्वनाथ कराड सर आपल्या कामाला सुरुवात करतात. हे सगळं सांगण्यापाठीमागचा माझा मूळ उद्देश असा आहे की विश्वनाथ कराडांविषयीची माहिती हा या माझ्या निवेदनाचा एक भाग झाला श्रोत्यो. परंतु आज हा माझा कार्यक्रम ऐकणारे जे शिक्षित आहेत, जे आजही आपल्या अतिशय ज्ञानाच्या जोरावर आलेल्या अहंकारापोटी टाळकुटे या शब्दांनी या सगळ्याच वारकऱ्यांची संभावना करतात, या सगळ्याच मंडळींना मला विनंती करायची की ज्ञानाने माणसं वृक्ष होत गेली ना तर राष्ट्राचं नुकसान होतं आणि दरवेळेला नकारात्मकता तुमच्या अंगामध्ये भिनते. आणि याचं मूळ कारण असं आहे की तुम्हाला सर्वसामान्य माणसं ज्या पद्धतीनं जगत असतात त्या प्रवाहामध्ये श्रद्धाच आढळते, तिथे तुम्हाला बुद्धिवादी आढळत नाहीत आणि त्यामुळे बुद्धिवाद्यांची संख्या तोकडी पडते. बरं, बुद्धिवादी सतत नकारात्मकच मांडत असतात कारण समाजाचा बुद्धिभेद केल्याशिवाय त्यांना यशच मिळत नाही आणि मग बुद्धिभेद करणं हेच त्यांचं ध्येय बनतं. न बुद्धिभेदम जनयत अज्ञानाम सर्वसंगिणाम जोशेत सर्व कर्माणी विद्वानयुक्त समाचरण, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. त्याचं हेच कारण आहे, जे प्रवाहामध्ये सुरू आहे त्याच्या विरोधात बोलल्याशिवाय त्यांचं अस्तित्व सिद्ध होत नाही. मग बुद्धी कर्मानुसारिणी, बुद्धी कर्मानुसारिणी असल्यामुळे त्याचा त्यांच्या शरीरावर बुद्धीवर परिणाम होत राहतो आणि माणूस क्रिटिकल होत जातो. माणसाचा एकच जन्म मिळाला आहे, त्या जन्मामध्ये माणसानं असं क्रिटिकल होऊन जगण्याचा अर्थ नाही, सकारात्मकता हवी. आणि म्हणून ह्या

विश्वनाथ कराड सरांच्या उच्च शिक्षित कुटुंबामधल्या श्रद्धेचा अशा पद्धतीचा आविष्कार बघितल्यानंतर वाटतं हे खरं आहे आणि हे असं असलं पाहिजे. आम्ही जे सातत्यानं समाजामध्ये प्रामुख्यानं देव, देवाच्यावरचा विश्वास, परमेश्वरावरचा विश्वास, जेवढे संत झाले त्या संतांवरती टीका करणारे बुद्धिवादी आहेत. आता त्या अक्कलकोटच्या स्वामींच्या विषयी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा अशक्य ते शक्य करतील स्वामी, हे जे आहे ते त्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनासाठी आहेत जे श्रद्धा आणि बुद्धी यांची सांगड एकत्र घालून जगत राहतात, जे नुसते बुद्धीकडे जात नाहीत. कारण नुसती बुद्धी ही वृक्ष आहे, ती सर असं नाही. आपल्याला सर असं हवं असेल तर त्यात श्रद्धा मिळवावी लागेल, त्यामुळे बुद्धी अधिक सर सता मिळून श्रद्धा तयार होते आणि ती श्रद्धा तुम्हाला ज्ञानी बनवते. श्रद्धावान लभते ज्ञानम तेव्हाच शक्य आहे जेव्हा बुद्धी सर असं होईल. बुद्धी नुसती साक्षर होऊन चालणार नाही. सरस विपरीताश्चेत सरसत्वम न मुच्यती साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे सरस माणूस उलटा सुलटा सरसच राहतो वाचताना, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तो सरसच असतो. पण जो नुसता साक्षर आहे तो मात्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे उलटा येताना राक्षसासारखा वागतो असं हे संस्कृत वचन सांगतं. आणि म्हणून पुढच्या खेपेला समजा यावर्षी नसेल जमलं तर पुढच्या खेपेला जरूर आपण अलका टाकीत चौकात ज्या दिवशी पालख्या येतात त्या दिवशी या. तुम्हाला अलका टॉकीज चौकातला एक कोपरा MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने व्यापलेला दिसेल, जो पालख्यांच्या स्वागतासाठी उभा आहे डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली. असो, पुन्हा भेटू उद्या.

ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:10 आणि 25 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करतोय सुगम संगीत. श्रोते हो, निसर्ग प्रेम आणि स्त्री मनातल्या हळव्या भावनांना आपल्या काव्यातून तरलपणे मांडणाऱ्या संवेदनशील भावकवयित्री इंदिरा संत यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांची काही कविता गीतं ऐकूया आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमात. सुरुवातीला पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरातलं इंदिरा संत यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे गिरीश जोशी यांनी.

0: वहाँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा, मैं सुपरमैन।
1: सचिन
0: मम्मी,
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: साध्या सोप्या पण आशयघन शब्दातल्या अशा इंदिरा संत यांच्या कविता, दिखाऊ भावनेपेक्षा अंतर्मुखतेवर भर देणाऱ्या, जीवनातल्या अंतप्रवाहांना आकळणाऱ्या।

0: देवकी पंडित यांच्या स्वरातलं हे भावगीत होतं इंदिरा संत यांचं. संगीतबद्ध केलं होतं राहुल घोरपडे यांनी. सुगम संगीतातलं यानंतरचं गीत काही क्षणातच.
1: झाली सोय.
2: कशाची?
1: टेंकीच्या फीची.
2: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीय? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: मध्यान्नीच्या मनी येते असे बुडावे डोळ्यात. मध्यान्नीच्या मनी येते असे बुडावे डोळ्यात. न्हाऊन या अमृताने व्हावे चांदण्याची लाट. श्रोते हो, निसर्ग आणि इंदिराबाईंचं भावविश्व एकरूप झालं ना की अशी काही विलक्षण सृजन निर्मिती होऊन जाते. आणि मग बकुळीच्या नाजूक फुलाप्रमाणे वाऱ्यावर गिरक्या घेत मंद सुवास पसरवत त्यांची कविता आपलं मन व्यापून टाकते.

वसंत आजगावकर यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेली ही कविता होती इंदिरा संत यांची. श्रोते हो, कवयित्री इंदिरा संत यांचा आज स्मृती दिन आणि त्यानिमित्ताने त्यांच्या काही कवितांची गीतं जी झाली ती ऐकली आपण आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:25 आणि 30 सेकंद झालेली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय आणि आता प्रसारित करतोय स्थानिक निवेदनं. स्थानिक निवेदनात सुरुवातीला लायन्स क्लब पुणे यांच्यातर्फे आयोजित भव्य मोफत कृत्रिम हातपाय जयपूर फूट शिबिर याविषयीचं हे निवेदन. लायन्स क्लब पुणे सुप्रीम आयोजित भव्य मोफत कृत्रिम हातपाय जयपूर फूट शिबिर कालावधी 22 जुलै ते 30 जुलै या दरम्यान आयोजित केलं जाणार आहे. त्यासाठीचं स्थळ आहे गुरुद्वारा गुरु नानक दरबार कॅम्पस पुणे. नोंदणीसाठी त्वरित संपर्क साधावा लायन डॉक्टर अस्मिता सुराणा यांच्याकडे. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9822037205. मोबाईल नंबर पुन्हा एकदा 9822037205. आणि लायन रजनी अंबाडे यांच्याकडेही आपण नोंदणी करू शकता. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 8766475597. मोबाईल नंबर पुन्हा एकदा 8766475597. पुढली निवेदनं काही हरवलेल्या व्यक्तींविषयी. सोनू सदाशिव मालप्पा हे 26 जून 2026 पासून दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून काही न सांगता कुठेतरी निघून गेलेले आहेत. त्यांचं वर्णन याप्रमाणे. सोनू सदाशिव मल्लप्पा वय 40 वर्ष, अंगाने मध्यम, रंगाने सावळे, उंची 5 फूट 5 इंच, चेहरा उभट, नाक सरळ, केस काळे वाढलेले, अंगात गुलाबी रंगाचा टी शर्ट आणि राखाडी पॅन्ट आहे. उजव्या हातावर मनगटावर मराठीत गोंदवलेलं आहे आणि दंडावर सूर्याचं चित्र गोंदवलेलं आहे. जवळ मौल्यवान चीज वस्तू काहीही नाही पण एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल आहे. कुणाला काही माहिती असल्यास

हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर इथे संपर्क साधावा. हरवलेल्या पुढच्या व्यक्तीचं नाव आहे गणेश रघुनाथ फुटाणकर, वय 36 वर्ष. हे 13 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून राहत्या घरातून कोणाला काही एक न सांगता निघून गेलेले आहेत. त्यांचं वर्णन याप्रमाणे: अंगाने सडपातळ, रंगाने काळे सावळे, उंची 5 फूट, अंगात लाल रंगाचा शर्ट आणि ग्रे कलरची पॅन्ट आहे, मराठी आणि कोकणी भाषा बोलतात. कुणाला काही माहिती असल्यास बिबेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर इथे संपर्क साधावा. हरवलेल्या पुढच्या व्यक्तीचं नाव नागोराव भाऊराव रांजणे, वय 43 वर्ष. 29 एप्रिल 2026 पासून सकाळी 10 वाजल्यानंतर घरातून ते निघून गेलेले आहेत. त्यांचं वर्णन याप्रमाणे: चेहरा उभट, अंगाने सडपातळ, बसकं नाक, केस काळे पांढरे, उंची 6 फूट, 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे, जवळ मौल्यवान चीजवस्तू नाही. कुणाला काही आढळल्यास किंवा माहिती असल्यास बावधन पोलीस स्टेशन इथे संपर्क साधावा. हरवलेली पुढची व्यक्ती आहे मुलगी, तिचं नाव पारू सुनील बिरंगणे, वय 15 वर्ष 9 महिने. पिसोळी तालुका हवेली जिल्हा पुणे इथून ती हरवलेली आहे. वर्णन याप्रमाणे: उंची 4 फूट, बांधा सडपातळ, केस काळे रंग गोरा, नाक सरळ, चेहरा गोल, गळ्यापासून छातीपर्यंत भाजल्याचा डाग आहे, काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस आणि पांढऱ्या रंगाची ओढणी घातलेली आहे, मराठी भाषा बोलते, सोबत मोबाईल किंवा पैसा अडका काहीही नाही. कुणाला काही माहिती असल्यास किंवा आढळल्यास काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहर इथे संपर्क साधावा. तो श्रोते हो, ही होती काही स्थानिक निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करतोय हिंदी चित्रपट संगीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं जुली चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात, गीतकार आनंद बक्षी, संगीतकार राजेश रोशन. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत अनारकली चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं, संगीतकार सी रामचंद्र, स्वर लता मंगेशकर यांचा.

0: हे होतं मेरे मेहबूब चित्रपटातलं गीत. महम्मद रफी यांच्या स्वरात आपण ऐकलं. गीतकार शकील बदायूनी, संगीतकार नौशाद.
1: चल ग सखे, चल ग सखे पंढरीला.
2: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात, तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 020-2553-1705 आणि 1706 तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.
0: हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत पाकिजा चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीतकार गुलाम महम्मद, स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

महम्मद रफी यांच्या स्वरात लव इन टोकियो चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर. सकाळचे 11 वाजलेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित के जी गिंडे यांनी गायलेला राग बसंत मुखारी ऐकवत आहोत. विलंबित ख्याल एक तालात निबद्ध असून बोल आहेत मालनिया हरवा. द्रुत ख्याल 3 तालात निबद्ध असून बोल आहेत उठत जिया अहंक. त्यांना सातसंगत अशी तबला चंद्रकांत कामत आणि हार्मोनियम अरविंद थत्ते. ऐकूया पंडित के जी गिंडे यांनी गायलेला राग बसंत मुखारी.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित के जी गिंडे यांनी गायलेला राग वसंत मुखारी आपण ऐकला. कार्यक्रमात यानंतर ऐकूया त्यांनी गायलेला राग खट. त्यांना पखवाजची साथ केली आहे पंडित अरुण शेजवळ यांनी. ऐकूया पंडित के जी गिंडे यांनी गायलेला राग खट.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित के जी गिंडे यांचं गायन आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 11:31 झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्तानं आज ऐकूया त्यांच्या चित्रपटातली काही सुरेल गीतं. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत उदित नारायण यांच्या स्वरात बाल ब्रह्मचारी चित्रपटातल्या माया गोविंद आणि प्रकाश मेहरा यांच्या रचनेनं संगीतकार भप्पी लाहिरी.

0: भूलो ईश्वर अल्लाह ना बिसराओ राम धुन गाओ कृपाल धुन गाओ।
1: उदित नारायण आणि सहकारींच्या स्वरात बाल ब्रह्मचारी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं। कार्यक्रमात यानंतर ऐकवत आहोत समाधी चित्रपटात।

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात हात खी सफाई चित्रपटातलं गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. श्रोते हो, हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या चित्रपटातली काही सुमधुर गीतं आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर किशोर कुमार यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात प्रकाश मेहरा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. चित्रपट होता मुकद्दर का सिकंदर. प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्या चित्रपटातली गीतं आपण ऐकली गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.
1: केंद्र अस्मिता वाहिनी मध्यान्नीचे 12 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.
2: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: रसिको संगीत, चित्रकला, विणकाम, बागकाम अशा कलेच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये ज्यांना रुची होती अशा अत्यंत कलासक्त गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा दरवळ आपण अनुभवतो आहोत. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध निवेदिका मंगलाताई खाडीलकर. मंगलाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आकाशवाणीवर येणं आणि श्रोत्यांशी संवाद साधणं हा तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत आनंदाचा विषय.
1: कारण माझं बालपणच आकाशवाणीत गेलेलं आहे. खरं सांगायचं अगदी बालपणापासून हे आकाशवाणीचं अंगण देवानं मला दिलंय ते आतापर्यंत, त्यामुळे हा आनंद वेगळाच असतो.
0: बरोबर. आणि आज इथे सुमन सुगंध आम्ही अनुभवणार आहोत. मागच्या भागातही तुम्ही आमच्या बरोबर होता. सुमनताईंचे अखेरचे दिवस, त्यावेळेलाही तुम्ही त्यांच्याकडे जात येत होतात. जरी बाहेर कार्यक्रम जाहीर त्यांचे थांबलेले होते, तुमचा म्हणजे संपर्क होता, तर कार्यक्रमांच्या निमित्ताने अधिक तुमचा स्नेह दृढ झाला.
1: हो, कारण कसं होतं की 85-86 पर्यंत त्यांनी कार्यक्रम केले. नंतर स्वतःहून त्या म्हणाल्या की नाही आता मला नाही वाटत, कारण सगळी गात्र जेव्हा आपली सक्षम असतात त्यावेळेला आपण मंचावर जावं असं मला वाटतं. आणि ते त्यांनी कमी केलं, आम्ही त्यांच्या भावनेचा आदर केला. आणि त्यानंतर झाले जरी कार्यक्रम तरी त्या मंचावर नसायच्या, पण त्यांना सांगून. कारण त्यांचं आणि माझं एक असं नातं झालेलं होतं की सुमन सुगंध जिथं जिथं आपण सादर करतोय तिथं तिथं त्यांना सांगून, त्यांचाच तो कार्यक्रम आहे की आपण म्हणतो ना की ते देवाचंच असतं, तसं त्यांना समर्पित असलेला कार्यक्रम आहे. त्यांना सांगून काही ठिकाणी केले सुद्धा कार्यक्रम आणि तेही छानच झाले. पण सुमनताईंचं त्यात नसणं हे रसिकांना सुद्धा खूप असं खटकायचं, किंवा जरी मानलं तरी ती उणीव जाणवायची.
0: बरोबर.
1: जरी त्या कार्यक्रमात येत नसल्या तरी देखील त्यांचे जे बाकीचे छंद होते ते त्या हळूहळू आपल्या प्रकृतीनुसार त्या बाळगून होत्या. म्हणजे सातत्यानं त्यांना असं विणकाम करतानाच बघितलं. आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना नमस्कार करायचा,

0: नेहमीचा पडलेला बँड. तर त्या आपल्या आज या रंगाची लोकर आज कोणासाठी काय, तर अमेरिकेतल्या नातीसाठी शाल, मग कोणतरी भाची आता आणखी कुठंतरी चालली आहे म्हणून तिच्यासाठी टोपी. मग एक दिवशी म्हटलं मी सुद्धा चालले हिमालयात, मला काय. तो म्हणाले वा तुम्हाला पण करून देणार, कुठला रंग तुम्हाला आवडतो बघा. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्या तुमच्यासाठी शाल म्हणजे स्कार्फ, टोपी, तुम्हाला मोबाईल ठेवायला मिळावा म्हणून एक पाऊच, असं सगळं सुंदर रंगसंगती असलेलं बनवून तयार ठेवायचं. हे अगदी आत्ता आत्तापर्यंत चाललेलं होतं. मी असं म्हणेन की 88-89 सुद्धा सुरू झालं तरी देखील त्या थोडं बहुत काही ना काहीतरी करतच होत्या. त्यांची जी आवडती गोष्ट होती ती म्हणजे रोजची पूजा.
1: बर,
0: ती पूजा अगदी साग्र संगीत करायची, म्हणजे प्रत्येक मूर्तीला. ती मूर्ती भारतातल्या प्रत्येक ठिकाणी त्या कार्यक्रमाला गेल्या असतील त्या काळात, 1970 वगैरे तो काळ, प्रत्येक ठिकाणाहून कलाकुसरीची आणलेली ती मूर्ती, तिची प्राणप्रतिष्ठा करून ती त्यांच्या देवाऱ्यात आणि बसायच्या जिथं त्यांच्या दिवाणखान्यात तिथेही आसपास त्या मूर्ती आहेतच, म्हणजे वेगवेगळ्या
1: सश्रद्ध होत्या अतिशय
0: अतिशय. ती पूजा त्यांची कमी झाली नंतर. ती पूजा बघण्याचा मला फार वेळा अनुभव नाही आला, पण 1-2 वेळा मी ती पाहिली आहे. तर ते असं सगळं ती फुलं हे करताना वाहताना त्या आपली स्वतःची गाणी गायच्या आणि भक्तिगीत होतीच ना.
1: देवपूजा आहे ना,
0: हो ही देवपूजा त्यांना आवडायची. आणि मग ती त्यांची देवी सजली, मग त्याच्यात ते तोरण असं ते दिव्यांचं एकदा लावलं आणि तो फुलांचा चंदनाचा असा गंध सगळीकडे दरवळला की त्यांना छान वाटायचं. मग त्यांना मिळालेली सन्मान चिन्ह त्याच त्यांच्या देवघरातल्या, त्या मोठं होतं ते, त्यातल्या कपाटामध्ये अशी दाटी वाटी न बसलेली. पण देव मात्र त्यांचे असे छान FSI असलेले,
1: ऐस पैस
0: बसलेले आणि आपल्या खाली बसून नंतर मग चौरंगावर किंवा अशा स्टूलवर बसून अशा त्या पूजा करायच्या.
1: म्हणजे आपण स्तोत्र म्हणतो त्याच्याऐवजी स्वतः स्वतःच्या स्वरात ना ही पूजा त्या मांडत असत.
0: हो अगदी. कधी चक्रवाक पक्षी गातायत, कधी ओंकार प्रधान रूप गणेशाचे गातायत, कधी भावगीतच गातायत, कधी विसरशील तू सारे ते पण गातायत, कधी चित्रपटात गायलेला अभंग तो गातायत, असा सगळा प्रकार असायचा.

0: त्यांच्या गाण्यामध्ये हा भक्तिभाव अतिशय ओतप्रोत असा आपल्याला अगदी जाणवतो. आणि सुमनताईंच्या स्नेहाचा भाव हा तुम्ही अनुभवलेला आहे
1: हो,
0: म्हणजे नंतरच्या काळातही
1: हो. मी असं म्हणेन की स्वभाव मितभाषी होता, व्यवसायामध्ये खूप नाती त्यांनी आणली नाही, पण रोशन साहेबांचं कुटुंब किंवा चित्रगुप्त यांचं कुटुंब, मन्नादाय यांचं कुटुंब, मुकेशजींचं कुटुंब,
0: बरं,
1: ह्या सगळ्यांशी त्यांचे अतिशय म्हणजे काय म्हणूया घरातल्यासारखे जिव्हाळ्याचे संबंध होते. इतकंच नव्हे तर बी एन शर्मा आणि कौशिक हे दोन रेकॉर्डिस्ट, तर त्यांच्याबरोबर इतकं काम केलेलं की त्यांच्याही बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध, मैत्रीपूर्ण संबंध. आणि ही सगळी मंडळी यांनी लोणावळ्याला सुमन कल्याणपूरांचे पती नंदाजी यांनी कल्याणपूर कॉलनी बांधली.
0: अच्छा.
1: आणि तिथे प्लॉट्स पाडले, त्यांचे दोन प्लॉट्स होते, एक चित्रगुप्त, नंतर मुकेशजी, मन्नादा, रोशन साहेब, शर्मा, कौशिक यांचे बाकीचे बंगले.
0: म्हणजे सगळी संगीताची कॉलनी होती.
1: सगळी संगीताची कॉलनी. आणि या सगळ्यांचे बंगले उभे राहिले, बंगल्याच्या अवतीभोवती सुंदर जागा, आणि सगळी मंडळी आपल्या मुलाबाळांना घेऊन आदल्या दिवशी निघायची, म्हणजे त्यावेळेला रेकॉर्डिंग वगैरे सगळी संपवून ही सगळी कुटुंब निघायची आपापल्या गाड्या घेऊन. सुमनताईंनी असे छान प्रकार केलेले असायचे या सगळ्या मंडळींनी. सुमनताई तर आधी मुळामध्ये खाणं आणि खेळवणं त्या गोष्टी अतिशय आवडत्या, त्यामुळे भरपूर काहीतरी करून नेलेलं असायचं.
0: अच्छा.
1: तशाच इतरांच्याही, म्हणजे मिसेस शर्मा काय, चित्रगुप्तांच्या पत्नी काय, रोशन साहेबांच्या पत्नी काय, ह्या सगळ्यांनी असे सगळे भरपूर पदार्थ घ्यायचे, मध्ये जिथे वाटेल तिथे थांबायचं, आणि मग आपापल्या बंगल्यांमध्ये जाऊन त्या बंगल्यांमधलं राहणं अनुभवायचं, त्याचा आनंद घ्यायचा. हे अनेक वर्ष त्यांनी केलेले आहे.
0: आणि एकत्र मैफलीही होत असतील.
1: एकत्र मैफली, अनेक ठिकाणी कार्यक्रम व्हायचे. तलत साहेबांच्या बरोबर त्या काश्मीरला गेलेल्या आहेत, म्हणजे करण सिंगांचा जो शाही विवाह सोहळा होता त्याला सुमनताई, मधुबाला झवेरी, तलत महमूद ही मंडळी गेलेली आहेत. राज कपूर साहेबांनी कपूरथळा वगैरे मध्ये कार्यक्रम केलेले आहेत, त्याला रफी साहेब, मुकेशजी, त्या अशी सगळी मंडळी गेलेली आहेत. म्हणजे परदेश दौरेच नुसते नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं गेलेले आहेत. तिथंच चौकस नजरेनं जे काही उत्तम असेल ते अनुभवायचं, विकत घ्यायचं, संग्रह करायचा आणि अडगळीत नाही टाकायची कुठलीही वस्तू. ती अतिशय सुंदर कलात्मक रीतीनं आपल्या घरामध्ये सजवायची.
0: ही सौंदर्य दृष्टी,
1: ही सौंदर्य दृष्टी.
0: आत्ता विषय निघालाच आहे, हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अनेक नामांकित व्यक्तींचा तुम्ही उल्लेख केलात, तर सुमनताईंची हिंदी गाणी याविषयी आम्हाला सांगा.
1: सुमनताईंचा प्रवास जसा मघाशी आपण बोलता बोलता म्हणालो तसा की 1953 पासून सुरू झालाय मंगू दरवाजा, म्हणजे मोहम्मद शफी, नाशाद यांच्यासारखे त्यांचे संगीतकार पहिल्यांदा, मग त्याच्यानंतर सुरेश तलवार आले, मग त्याच्यानंतर श्रीनाथ त्रिपाठी आले, हंसराज बहल आले, अशी सगळी माणसं, म्हणजे मी ही सगळी नावं घेत नाही आता, पण त्यानंतर मग एन दत्ता आले.
0: किती हिंदी गाणी असावीत?
1: सगळी मिळून 2000 तरी असली पाहिजे.
0: अच्छा. आणि सगळी अतिशय सुंदर,
1: अतिशय सुंदर. मोजकी जी त्यांच्याकडे आली ती त्यांनी गायलेली आहेत. आता दत्ताराम, दत्तारामांनी 14-15 एन दत्तांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतली. बघा ना, प्रत्येक गायकाबरोबर सुद्धा त्यांची गाणी आहेत. त्या असं म्हणाल्या की मी ब वर्गातला चित्रपट आहे की क वर्गातला चित्रपट आहे याचा नाही कधी विचार केला. या माणसाला संगीत उत्तम दिलेलं आहे, गाणं फार सुंदर आहे आणि आपल्याकडनं त्याला गाऊन घ्यायचंय, एवढाच निकष माझ्यासाठी सुंदर होता. माझ्या प्रकृती धर्माला साजेल असं गाणं आहे, ते गाणं मी गायले आणि त्या गाण्यातला मी आनंद घेतला. तेव्हा असे बरेच संगीतकार आहेत की ज्यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलंय. आणि मग त्यानंतर दत्ताराम सातत्यानं त्यांच्याकडनं

गाऊन घ्यायला लागले. आणि ती गाणी फार सुंदर आहेत, म्हणजे परवरिश आहे, ब्लॅक कॅट आहे, कॉफी हाऊस आहे, खूपच चित्रपट आहेत की ज्यातली त्यांची गाणी ही लोकप्रिय होतच गेली. त्या स्वराचं मोहक पण आहे ते लोकांच्या लक्षात यायलाच लागलं. एस डी बर्मन नौशाद साहेब यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं. आणि 63 पासून शंकर जयकिशन

0: आता या क्षणाला मला आठवतील असं नाही, पण त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे.
1: बर,
0: संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा असं थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय. पण चाल तयार होताना अपवाद दशरथ पुजारी अशोक पत्की यांच्या गाण्यांचा, कमलाकर भागवत यांच्या गाण्यांचा. कमलाकर भागवत त्यांना असं म्हणायचं की आउटलाईन देतो तुम्हाला, आता तुम्ही त्यात तुम्हाला जे पाहिजे ते भरा, काय म्हणूया बांधे सूद अशा दशरथ पुजारींच्या चाली असायच्या. पण ते असं म्हणतात की त्या गाताना त्याच्यामध्ये असं काही वेगळेपण करायच्या की माझी चाल अधिक सौंदर्यवान होऊन माझ्यासमोर येते असं मला वाटायचं. आता कशी करू स्वागत आहे सुधीर फडकेंनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं, त्यावेळेला ते चक्क जेवून खाऊन दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे चाल शिकायला गेले होते.
1: बरं,
0: आता जेवल्यानंतर कसं गाणार, त्यामुळे ज्यावेळेला बाबूजींचा तो अट्टहास असायचा टास्क मास्टर की आत्ता मी चाल शिकवली आहे तर ती तुम्ही गा बरं, त्या म्हणाले बाबूजी माफ करा पण दुपारी यायचं होतं त्यामुळे आधी जेवली आत्ता कसं गाऊ, तुम्ही गाऊन दाखवा, मी रेकॉर्डिंगच्या वेळेला तुम्हाला बरोबर ऐकवते.
1: अच्छा,
0: दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग, वन टेक, ओके गाणं,
1: चमत्कार वाटावं
0: असं इतकं त्या सहजतेनं गायलेले आहेत. किस्से सांगण्यापेक्षा म्हणजे तसं आता बहनाने भाई की कलाई पे
1: राखीचं गाणं,
0: राखीचं गाणं, तर ते राखीचं गाणं त्यात त्यांनी फक्त असं म्हटलं होतं की मी एक ओळ अशी थोडीशी गाऊ का, ते म्हणाले याच्या पलीकडे माझ्याकडे किस्से नाहीत, किस्स्यांसाठी तुम्ही बोलघेवड असायला लागतं, तुम्ही थोडा आधी आणि नंतर तिथं बसलेला आहात, त्या सगळ्या निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी आहात असा माझा स्वभाव नव्हता, त्यामुळे तुम्ही जसं विचारताय तसे ते किस्से माझ्याकडे नाहीयेत असं त्या म्हणायच्या. पण तरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या छान आणि मधुर आहेत
1: खरं
0: की त्याच मला जास्त म्हणजे सांगाव्याशी वाटतात. किंवा माझ्याकडे अशी 5-6 पत्र आहेत त्यांच्या संदर्भात आलेली की मंगलाताई आमच्या भावना तुम्ही पोहोचवा, मी आता इथे अमेरिकेमध्ये आलेलो आहे आणि माझा नातू अगदी लहान आहे पण मी पहिल्यापासून त्याच्या आजीनं गावं तशी मी अंगाई गातोय. सुमनताईंनी गायलेली निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आणि माझा नातू आता त्या अंगाईचा इतका वेडा झालेला आहे की तो खुणेनं सांगतो की गाणं आधी गा आजोबा मग मी झोपतो. अशा 2-3 आजोबांची आणि 3-4 आज्यांची मीच पत्र राखून ठेवलेली.
1: अच्छा,
0: किंवा अगदी परवा त्या गेल्यानंतर अशा काळे अगदी रडत होत्या आणि त्या म्हणाल्या की ज्या वेळेला निंबोणीच्या झाडामागे हे गाणं गाणाऱ्या गायिकेचा सहस्र चंद्र दर्शनाच्या सोहळ्यामध्ये मलाही सहभागी करून घेतलंय, त्यावेळेला मी आनंदून त्यांच्या शेजारी उभं राहताना असं म्हटलं होतं की तुम्ही गाणं असं गायलात की माझ्या अंतरात जी आई आहे तिलाच तुम्ही स्वर दिलात, आणि मग जो अभिनय मी केलेला आहे पडद्यावरचा त्याला ते गाणंही तितकंच कारणीभूत आहे.
1: सुंदर आहे नाही हा अभिप्राय पण, आणि त्या खरं तर अगदी थोडा काळ त्या सिनेमामध्ये त्या दिसल्या आहेत पण ह्या गाण्यामुळे मात्र अजरामर झाला,
0: अगदी अजरामर.

0: अनेक कलाकारांचा जिथे उल्लेख झाला, तसंच सुमनताईंच्या वडिलांविषयी सुद्धा तुम्ही आम्हाला थोडं सांगितलं होतं. सुमनताईंच्या आई आणि एकूण माहेर त्यांचं, याच्याविषयी थोडं, भावंड वगैरे.
1: हो, अगदी साधं सुध मध्यम वर्गीय चित्रापूर सारस्वत घरातलं असं त्यांचं बालपण आहे. घरातली मोठी मुलगी, मगाशी म्हटलं तसं. आज त्यांच्याकडे जेवढ्या म्हणून कला आलेल्या आहेत ना, त्या सगळ्या त्यांच्या आईकडनं आलेल्या आहेत.
0: बर,
1: त्या काळामध्ये त्यांची आई कुठून कुठून त्या दुपारच्या वेळामध्ये ते निटिंग, टॅटिंग, मग तो भरतकाम करणं, मग पॅचवर्क करणं, मग आज काय तर मुलांसाठी बॅगच बनवली, उद्या काय तर स्वेटरच विणला, हे जे सतत काम करत राहायचं आणि अत्यंत निगुतीनं स्वयंपाक करायचं. ते रेशनिंगचे दिवस होते, त्यामुळे भातखाऊ चित्रापूर समाजाला पुरेल असा तांदूळ रेशनवर मिळायचा नाही. मग पोळ्या करायला लागायच्या, मग त्या पोळी बरोबर चित्रापूर सारस्वत रांधप, म्हणजे तो स्वयंपाक संपूर्ण रांधायचा. त्यातलं जे थोडक्यात म्हणजे कोंड्याचा मांडा करत करत कसं मुलांना एक परिपूर्ण आहार देणं, हे कसब त्यांच्या आईकडनं त्यांना मिळालं.
0: बरं,
1: आणि भक्ती जी अशी आहे ना आतून, ती भक्ती त्यांना त्यांच्या वडिलांकडनं मिळालेली आहे. सश्रद्धा आई वडील दोघही, पण वडील नित्यानंद स्वामींचे असे अनुग्रहितच होते. म्हणजे एक काळ त्यांच्या जीवनात असा आलेला होता की आता सगळा संसार सोडावा आणि स्वामी मी तुमच्या मागोमाग येतो. त्यावेळेला त्यांना स्वामींनी सांगितलं की असं नाही, तुला मुलंबाळ आहेत, तुला त्यांच्या मागेच राहावं लागेल, संसार करावा लागेल. हे जे सगळं आहे ना ते आपल्या आई वडिलांकडनं घेऊन त्या पुढे आलेले आहेत
0: आणि त्याबद्दल कृतज्ञ भाव त्यांच्या मनामध्ये,
1: अत्यंत कृतज्ञ भाव. त्यामुळे विदेशी त्या गेल्या आणि आई इथं त्यांच्या आजारी होत्या आणि त्या गेल्या. बरं, आता त्या काळातली परिस्थिती अशी होती की पुढे लागलेले सगळे कार्यक्रम आहेत परदेशात, इतकी पैशाची गुंतवणूक आहे आणि आई इथं गेलेल्या आहेत, तर आता ह्यांना कसं सांगायचं. तर मग निर्णय असा घेतला गेला की ह्या इतक्या भावना प्रधान आहेत, इतक्या संवेदनशील आहेत की पुढचे कार्यक्रम त्यांच्याशी होणं शक्य नाही, त्यामुळे त्यांना सांगितलं गेलं नाही. ते कार्यक्रम दोन जे शेवटचे होते ते करून त्या आल्या, कारण त्यांना बघायलाच मिळालं नसतं. त्यांना ही गोष्ट त्यांच्या मनाला इतकी लागली की ते घाल घाल पिंगा वाऱ्या सुरू झालं गाणं, की त्यांना कायम आपल्या आईची आठवण व्हायची आणि डोळे पाण्यानं भरून यायचे. मी ते कधी अगदी 85-86 व्या वयापर्यंत हे डोळे असे भरलेले असायचे. माझ्या मनोगताची हळुवार भावगीत हे त्यांनी गायलेली व्याख्या आहे ना, अशाच त्या होत्या.
0: वा.

0: पद्मभूषण आणि लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांचं त्यांच्या गाण्यांचं गारुड आजही रसिक मनावर कायम आहे. सुमनताईंचं एक छान स्वभावचित्र, शब्दचित्र तुम्ही आज आमच्यासाठी रेखाटताय आणि त्यांनी गायलेली गाणी ही सुद्धा आपण सोबतीने ऐकतो आहोत. हिंदी मराठी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी गायलेली गाणी तर खरोखरच अजरामर अशी आहेत आपल्याकडे. इतरही भाषांमध्ये त्या गायलेल्या आहेत.
1: हो, म्हणजे जयदेवजींनी त्यांच्याकडून कन्नड चित्रपटासाठी गाऊन घेतलं होतं.
0: बर,
1: ते शब्दोच्चार मला तितके सांगता येणार नाहीत, पण त्याच्यानंतर तीच चाल त्यांनी बोलो बोलो कान्हा बोलो छलिया रुणालयला यांच्याकडून तीच चाल त्यांनी गाऊन घेतली. कन्नड गाणं मूळ 10 वर्षापूर्वी
0: ते
1: सुमनताईंनी गायलेलं आहे. मी जसं बोलताना म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या शैलीतली गाणी त्या गायल्या, तसं आपल्याकडे उर्दू भाषी लोकांमध्ये किंवा उत्तर प्रदेशच्या लोकशैलीमध्ये मुनाजात, नात हे भक्ती रसप्रधान पण लोकगीताचे प्रकार आहेत. अनेक एस एन त्रिपाठी, त्याच्यानंतर उषा खन्ना यांनी त्यांच्याकडून मुनाजात हा प्रकार गाऊन घेतलेला आहे. म्हणजे दादा नावाचा एक चित्रपट होता माहितीये, त्याच्यामध्ये अल्ला तू करम करना मौला तू रहम करना हे जे गाणे हा मुनाजात प्रकार आहे.
0: अच्छा,
1: तर त्याच्यामध्ये मुनाजात म्हणजे काय, तर देवाला असे हात करून आळवणी असते देवाची की देवा तू आमच्यावर अनुग्रह कर, आमच्यावर कृपा कर, असा जो एक प्रकार आहे तर तो त्यांनी इतक्या सुंदर रीतीनं गायलेलं, इतक्या शैलीत गायलेलं आहे त्या की अजब वाटत की हे कोणी शिकवलं त्यांना. पण केवळ संगीतकाराला काय अभिप्रेत आहे आणि चित्रपटातला प्रसंग काय आहे ह्याचा विचार करून त्या ते गायलेले आहेत. आणि इतकं छान गायलेलं की लोक पडद्यावरती हे गाणं सुरू झालं की पैसे फेकायचे. आणि मी असं ऐकलंय की हैदराबादचे नवाब हे गाणं, म्हणजे त्यावेळेला चित्रपटचं ते रील चालू असायचं ना, तर थांबून थांबून ऐकायचे हा मुनाजात प्रकार. आणि तो अल्ला तू करम करना मौला तू रहम करना हे 11 वेळा ते गाणं थांबवून थांबवून ऐकत गेलेत. ते हे भावदर्शित्व हे त्यांच्या गाण्याची खूण आहे ना.
0: अगदी.
1: किंवा ठुमरी, तर त्यांच्या गुरुनं त्यांना जी ठुमरी शिकवलेली आहे तर त्या प्रकारे ती ठुमरी गायच्या, तर त्या ठुमरीसाठी किंवा गझलेसाठी गाण्यामध्ये आवश्यक अशी जी सौंदर्य तत्व आहेत, ठुमरीचं जे आळवणं आहे, त्या संयाला बोलवणं आहे किंवा त्याच्या आठवणीत त्या विरहामध्ये थोडस होरपळणं आहे आणि त्याची जी लाडीक तक्रार आहे, हे सगळं त्या अतिशय सहजतेनं दाखवायच्या. यादों के जो हजार दीप जलते हैं ना, तसं मला वाटायचं की शेवटच्या त्यांच्या काळामध्ये आम्ही त्यांना त्यांचीच गझल त्यांना ऐकवणं, त्यांचीच ठुमरी त्यांना ऐकवणं, त्यावेळेला असं वाटायचं की अशी कितीतरी गाणी आता त्यांना आठवत असतील. आता राजस्थानी, ब्याह के गीत,
0: अच्छा
1: गुजराती, 4 वेळा त्यांना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पुरस्कार आहे. तर त्यातली जी गाणी आहेत जैसल तोरल वगैरे त्या चित्रपटातली, ती गाणी आजही लोक वेडे होऊन ऐकतात आणि अनेक आजच्या पिढीतल्या गायिका ते गायचा प्रयत्न करतात. झेर तो पिधा जाणी जाणी हा एक आणखी चित्रपट आहे ज्याची गाणी मिळत नाहीयेत. गुजराती गायलेले आहेत मुकेशजीं बरोबर खूप, भूपिंदरजीं बरोबर गायलेले आहेत, जगजीत सिंगजीं बरोबर गायलेले आहेत, त्याच्यानंतर बंगाली

0: पूजा गीत मन्नादा तर खूपच, कारण ते बंगालीच. हेमंदा पूजा गीत करायचे, त्याच्यानंतर सलील चौधरी, ही सगळी मंडळी त्यांच्या त्या पूजा गीतांमध्ये यांचा आवाज हा अत्यंत आवश्यक असायचा. रॉबिन बॅनर्जी यांचं नाव घ्यायलाच हवं, सुमित्रा लाहिरी यांनी बंगाली गाणी त्यांच्याकडनं गाऊन घेतली आहेत, हिंदी गाणी गाऊन घेतली आहेत. एकदा सुमित्रा लाहिरींनी आपणच केलेली चाल, कोण आल्यात, सुमन कल्याणपूर नामकी एक गायिका आहे आता त्या बंगालच्या, त्यांना इथलं त्यांचं मोठेपण ऐकू, काय गातील याचं हे नाही
1: माहिती,
0: पण आता हा बंगाली उच्चार कसे असतील काय, इथपासून बंगाली संगीतकाराला काळजी असणं हे स्वाभाविक आहे. ह्या माईक समोर बसल्या किंवा उभ्या राहिल्या आणि पहिली ओळ गुणगुणायला लागल्या आणि सुमित्रा लाहिरी शेजारच्या खुर्चीवर बसल्या, त्या म्हणाल्या हा आवाज, ह्या आवाजातला इतका गोडवा. तेव्हा रॉबिन बॅनर्जी त्यांना म्हणाले आगे आगे सुनो क्या होता है. हे पण सुमनताईंचं मोठेपण आहे ना.

0: हिंदी मराठी उर्दू बंगाली असं सगळं त्या गायल्या
1: हो.
0: आणखीनही काही भाषा
1: म्हणजे कन्नड पण गायल्या आता मी उल्लेख केला, तसंच बंगाली ओडिसी आसामी छत्तीसगढी भोजपुरी किंवा मगधी मैथिली या सगळ्या भाषांमध्ये ते अगदी सहज गायल्यात, राजस्थानी. आणि त्या त्या काय म्हणूया भाषेचा लहजा, त्या भाषेमध्ये गाणं श्रोत्यांना आपलंच वाटावं म्हणून ते जे उच्चार आहे त्या भाषेची त्या उच्चारातली वैशिष्ट्य ही त्यांनी फार सुंदरपणे आपल्या गाण्यामध्ये सहजतेनं दाखवली.
0: आणि ते सगळं समजून घेऊन
1: पंजाबी गायल्यात त्या, गुरुमुखी गायलेल्या आहेत. पंजाबीमध्ये सुद्धा त्यांना पुरस्कार आहे, गुजरातीत आहे. पहिला भोजपुरी चित्रपट जो आहे त्यात त्या गायलेल्या आहेत आणि भोजपुरीमधला सुद्धा पुरस्कार सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा त्यांना आहे. छत्तीसगढी एक लोकशैली आहे लोकगीतांची, त्याच्यामध्ये एक असा रसरशीतपणा थोडा एक रस्टिक फ्लेवर ज्याला म्हणतो तो असतो. त्यांचा आवाज कोमल असून देखील त्यांनी त्या सगळ्या गीतांमध्ये जिथे जिथे गरज आहे तिथं तिथं तो आवाज किंचित असा भरदार करत पण त्या गायलेल्या आहेत.
0: वा, म्हणजे त्या त्या गाण्याची जशी गरज आहे त्यानुसार सूर आपला
1: आणि त्या भाषेची वैशिष्ट्य आत्मसात करून. खरं म्हणजे प्रत्येक गायिकेला म्हणजे जी इतक्या बखूबी इतक्या सुंदर रीतीनं गाऊ शकते त्या प्रत्येकीलाच आपल्याला अभिवादन करायला पाहिजे. सुमनताईंना तर म्हणजे वेळच नसायचा, तेवढ्या मर्यादित वेळेमध्ये त्या ते इतकं छान गाऊन गेलेले आहेत.
0: खरे
1: भोजपुरी चित्रपटातली अनेक गीत त्यांनी एस एन त्रिपाठी, गुलाम मोहम्मद, चित्रगुप्त, बाबू सिंग, त्यानंतर रॉबिन चॅटर्जी यासारख्या संगीतकारांकडे आणि तिथपासून ते अगदी नदीम श्रवण यांच्यापर्यंत त्यांनी गायलेली आहेत.
0: वा,
1: आणि त्यातली गीतं अतिशय प्रसिद्ध आहेत. सांगायचा मुद्दा असा की ही सगळी गीतं उत्खननातून जेवढी आपल्या हाती लागली तेवढी त्या पुस्तकामध्ये मला समाविष्ट करता आली. पण आता कसं झालंय की माध्यमांचा विस्फोट, सुमनताईंविषयीचं प्रेम, त्याला पुन्हा एक मिळालेला नवा उजाळा, त्यामुळे अनेक राज्यातली मंडळी आपोआपच जोडली गेली. सुमन कल्याणपूर फॅन्स क्लब निर्माण झाले आणि तुमच्याकडे ते गाणं आहे का अशी विचारणा व्हायला लागली आणि ती वेगवेगळ्या भाषांमधली गाणी यायला लागली.
0: आता ती संग्रहित होत आहेत.
1: त्यामुळे आता आपल्याकडे ऐवज खूप जमलाय. याच्या नंतरच्या आवृत्तीमध्ये त्यातल्या अनेक गीतांचा समावेश करण्याचा मी प्रयत्न करीन.
0: सुमन सुगंध पुस्तकाच्या सुमनताईंचे पती नंदाजी यांनी या पुस्तकासाठी खरं तर त्यांना तयार केलं असं म्हणावं लागेल.
1: अगदी खरंय. आणि कसं आहे की अनेकांना माहिती आहे पण तरी देखील श्रोत्यांसाठी सांगते की नंदाजींच्या थोरल्या भगिनी म्हणजे कलावती आई.
0: अच्छा.
1: आणि ते अनेकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. बेळगावमध्ये तर त्यांचं आणि त्यांच्या भक्तगणांनी म्हणजे मंदिर वगैरे सुद्धा आहे.
0: कृष्ण भक्ती.

0: कृष्ण भक्ती त्यांची, अशा घरातले नंदाजी. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याला एक वेगळं वजन होतं आणि त्यामुळे ते बोलल्यानंतरच त्या पुस्तकाचं त्याची कार्यवाही सुरू झाली आणि सुमनताईंनी पण ते ऐकलं. किंबहुना अनेक वेगवेगळ्या विषयांवर जी आपली भावगीतं सुमनताईंनी गायलेली आहेत ती गीतं निवडताना सुद्धा नंदाजी कटाक्षानं त्या मीटिंग मध्ये किंवा त्या बैठकीत असत आणि आपलं म्हणणं मांडत. असावे घर ते अपुले छान, सुमनताईंचं नेहमीच स्वप्न, मी माझं घर
1: आणि प्राथमिकता
0: ही प्राथमिकता. आणि जसं घर त्यांना हवं होतं ना तसं घर नंदाजींनी त्यांना बांधून दिलं कल्याणपूर कॉलनीमध्ये. आमच्याकडे देव कडगीचं झाड आहे, आमच्याकडे अमक आहे, आमच्याकडे निरफणस लागतात झाडांना, आमच्याकडे मी असं असं लावलं होतं. त्या त्या दोन दिवसामध्ये त्या त्या बंगल्यातलं जीवन जगून घ्यायच्या
1: आणि हा सगळा आनंद त्याने उपभोगला आणि तुम्हाला सांगितला सुद्धा.
0: हो,
1: सुमनताईंची लेख चारुताई यांच्याशी सुद्धा तुमचा संपर्क आला.
0: हो, आणि आजही आहे. चारुल आपल्या आईसारखीच अत्यंत मितभाषी, आणि काय झालं की आईच्या आजारपणामध्ये तीच त्यांच्या सोबत, आणि अगदी पहिल्यापासून आई आणि मुलीचं नातं हे अगदी मैत्रिणीसारखं. किंबहुना कार्यक्रमाला त्यांना तयार करणं हे सुद्धा सगळी जबाबदारी चारुलची असायची. त्यामुळे आई हेच तिचं जग. आणि म्हणतो ना जुही की कली मेरी लाडली, या गाण्यासारखंच दिलेख मंदिर मधल्या त्यांचं दोघींचं नातं असायचं. म्हणजे अनेकदा मला त्या नात्याकडे वेगवेगळ्या रंगातून बघण्याची संधी मिळाली चरित्र लेखिका या नाते, की विदेश दौरे चारुलची सुट्टी असायची, हे सगळं कुटुंब तिथं जायचं, तेव्हा मिळालेली आपली रूम ही चांगली आहे की नाही हे बघण्याचं काम चटपटीत चारुलचं असायचं. म्हणजे ती शाळकरी मुलगी, पण सगळं चालू आहे की नाही, पाणी अमक तमक सगळं व्यवस्थित आहे की नाही, एसी चालतोय की नाही, हे सगळं त्या लेकीनं जाऊन बघायचं.
1: बर,
0: कार्यक्रमाच्या आधीच्या तयारीमध्ये आपल्या वडिलांच्या बरोबर हात धरून धरून चारुल स्टेजवर असायची. पण आपल्या आईचं गाणं ऐकण्यामध्ये तिनं स्वतःला आपण गावं पुन्हा एकदा, म्हणजे ती महत्वाकांक्षाच तिच्याकडे नव्हती. पण चारुल आणि तिची आई मिळून दोघींनी अनेक पोर्ट्रेट्स, अनेक निसर्गचित्र ही बनवलेली आहेत,
1: रंगवलेली आहेत,
0: तयार केलेली आहेत, त्यांच्या फ्रेम्स आहेत, मुलांना शिकवलेलं आहे. चारुलनी आतापर्यंत वर्कशॉप्स घेतलेली आहेत आणि दोघीही सुकरण आईच्या हाताखाली शिकायचं. पण कधी कधी एअरपोर्टवर सुमनताईंना असं काहीतरी पटकन हवंसं वाटायचं, आई अगं आता बोर्डिंग सुरू होईल, नाही पण आपण घेऊया का, मला आता कॉफी घ्यावीशी वाटते, असं म्हटल्यानंतर या नात्याचे इतके विविध रंग आहेत ना की मी आईची भावे आई असा सुद्धा अनुभव अनेकदा यायचा. म्हणजे एखाद्या लहान मुलीनं बागडावं तशा एअरपोर्टवर सुमनताई म्हणजे व्हील चेअरवर बसलेल्या आहेत बरं का, पण त्यांना दिसतंय सगळं. म्हणजे आता कुणीतरी विचित्र वागत असेल तर त्याच्याकडे बघून खुदू खुदू हसायचं, आणि तो कसा कॉफी पितोय, आपण आता कॉफी पिऊन होईल का आपली, अगं आई आता बोर्डिंग आहे ग, पण होईल ग असं म्हणायचं. आणि आईचा हा हट्ट लेकीनी पुरवायचा,
1: किती गोड आहे
0: हे, किती गोड आहे, किंवा बघ लोक ओळखायला लागली आहेत आणि माझे केस बघ कसे, नको ग काळजी करू आई, असं म्हणत आपल्या पर्स मधनं फणी काढून आपल्या आईचे केस तेवढ्यातल्या तेवढ्यात सावरणारी अशी पण चारुल मी बघितलेली आहे. किंवा तासन तास आपल्या आईचा हात हातात घेऊन सगळं छान होणार आहे, आवाज कार्यक्रमाला अतिशय छान लागणार आहे तुझा, आई तू उगीच काळजी करतेस, असं म्हणणारी चारुल आठवते. किंवा कार्यक्रमामध्ये आईला बोलताना आणि गाताना बघून एकीकडे काळजी करणारी की बघा तुम्हाला माहिती आहे ना त्यांची तब्येत बरी नाही, असं नजरेनं मला सांगणारी चारुल पण मला आठवते. आणि काही नाही होत ग असं मी तिला धीर देते. आणि 40 मिनिटं आमची मुलाखत चालू आहे सुमनताईंची आणि शेवटी त्या गाण्याची तिन्ही गडवी गातायत, अशा वेळेला डोळे भरून आलेली चारुलही मी बघितली.
1: आई इतकी ती सुद्धा संवेदनशील नाही का,
0: अतिशय.
1: आणि म्हणून आज सुद्धा आपण या आठवणी सांगण्यासाठी चारुताईंना आग्रह केला होता तुम्ही या, पण त्यांना ते शक्य नाही झालंय.
0: काय झालंय की त्या आजारपणामध्ये ती खंबीरपणे उभी राहिली आणि सारखं आईला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत की तू आता कोणाचीही काळजी करू नकोस, तू अशांतपणे गेलीस तरी चालेल, हे वाक्य म्हणेपर्यंत आणि नंतरचे सगळे संस्कार करेपर्यंत ती त्यांच्या धीराने उभी राहिली. आणि आता ते सगळं बळ हातापायातलं गेल्यासारखं झालंय, नाही तर आकाशवाणीचं निमंत्रण तिनं स्वीकारच असतं.
1: पुन्हा कधीतरी योग येईल
0: नक्कीच.

0: सुमंतेंच्या गाण्याला सर्वसामान्य रसिकांची जशी दाद मिळाली तशीच थोरा मोठ्यांचीही शाबासकी मिळालेली.
1: अगदी. म्हणजे त्यावेळेला त्या सुमन हेमाडी होत्या आणि आकाशवाणीमध्ये बी डी अंभईकरांसारखे ज्येष्ठ संगीतकार संगीत साधक होते आणि त्यांनी दत्तगुरूंची आपली पारंपरिक आरती आहे धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायांची, तर ते गायला त्यांना बोलावलं. त्यांच्याबरोबर जयवंत कुलकर्णींचा आणि स्वतः बी डी अंभईकरांचा आवाज आहे आणि अतिशय द्रुतगतीतली ती आरती आपलं अत्यंत गोड आरती आणि सुमंताईंनी गायली ही इतकी छान आहे सगळ्यांनीच. पु ल देशपांडे त्याच्या ध्वनिमुद्रणाला होते.
0: बर वा.
1: आणि आता संपती आरती आणि अजून लाल दिवा आहे तो असताना काही कुणी प्रवेश करत नाही पण पुलांना राहवलंच नाही ते असे आत आले आणि बी डी अंभईकरांना मिठी मारून म्हणाले आता ही आरती सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये कायमची राहणार इतकी अप्रतिम चाल. ही चाल कधीही कोणी विसरणार नाही
0: आणि त्याच्यामध्ये सुमंताईंचा स्वर
1: त्याच्यामध्ये सुमंताईंचा आवाज आणि बी डी अंभईकरांनी ही आठवण स्वतः लिहिली आहे.
0: अच्छा वा. खरोखरच म्हणजे ही मंडळी काळाच्या पडद्याआड गेली तरी सुद्धा त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चिरस्मरणीय अशा तऱ्हेची ठरतात नाही का.
1: अशीच आहे
0: सुमंताईंचा सूरही असाच
1: हो. आणि भावनेची परिपूर्ती करणारा असा तो सूर असल्यामुळे त्या गळ्यातून आलेलं प्रत्येक गाणं

0: हे पुन्हा पुन्हा ऐकावं आणि पुन्हा पुन्हा त्या गाण्यात रमावं. खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं की गाण्याची श्रवण असतात. आपण पहिल्यांदा गाणं ऐकतो आणि पहिल्या श्रवणात ते गाणं आपल्याला आकर्षित करून घेतं. मग तो सूर, ती चाल, ते शब्द, हे सगळ्यामध्ये आपण गुरफटत जातो आणि नंतर त्या गाण्याबरोबर आपलं जे नातं तयार होतं ना, ती त्याच्या अमरत्वाची खूण असते.
1: ते सोबत राहतं,
0: ते सोबत राहतं. आता इथं मला सुमनताईंच्या बद्दल सांगावंसं वाटतं की त्या भावनेला 100% दिलेला जो न्याय असतो ना, तिथं कुठेतरी गाताना तो सुमन स्वर आहे आणि त्यातली जी नायिका आहे ती कुठेतरी आपण होऊन जातो आणि तिथं ती अदलाबदल होते आणि ते गाणं संपूर्णपणे आपलं होऊन जातं. म्हणून या भावसंगीताची जी त्रिवेणी आपल्याला, आपण फार भाग्यवान आहोत, तर ही जी त्रिवेणी आहे त्या त्रिवेणीनं आपलं जगच समृद्ध केलं. संस्कृतीच्या ज्या पाऊल खुणा आपण मानतो आणि त्या गाण्यातनं आपण ऐकतो, त्यातून त्या आपल्याला आपल्याशा वाटतात, त्या सगळ्या पाऊल खुणा या त्रिवेणीनं आपल्याला दिलेल्या आहेत. मी असं म्हणेन की दोन वैभवशाली सुवर्ण नगरींच्या मध्ये एक टुमदार अशी महानगरी वसली, तिचं नाव सुमन कल्याणपूर आहे.
1: फार सुंदर.
0: आता कुणाचं महत्व जास्त आणि कुणाचं महत्व कमी, असे दळीदरी विचार आपण न करता देवानी जे दिलंय त्याचा आनंदानं उपभोग घ्यावा असं मला नेहमी वाटतं.
1: वा, खूप छान. हाच भाव प्रत्येक रसिकाच्या मनामध्ये आहे.
0: अगदी.
1: आज मंगलाताई खाडीलकर तुम्ही इथे आलात आणि सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा, अत्तर क्षणांचा दरवळ आम्हालाही तुमच्याकडून अनुभवता आला. खूप बरं वाटलं.
0: एकच वाक्य बोलू का?
1: जरूर.
0: सुमनताई आपल्या नेहमी मुलाखतीमध्ये आनंद मनी माईना हे गाणं गायच्या आणि छान वातावरण निर्माण व्हायचं. रायगडचा राजबंदी, डीपी कोरगावकरांचं संगीत ते.

आणि आणखी एक गाण्यानं त्या सांगता करायच्या. लोकांची इच्छा असायची की अजहुना आहे बालमा सावन बिता जाय हे त्यांनी गावत ते त्या गायच्या. पण त्याच्या बरोबर रहे ना रहे हम महका करेंगे हे जे रफी साहेबांबरोबर बरोबर त्यांनी द्वंद्वगीत गायलंय ना त्या द्वंद्वगीताच्या ओळी त्या म्हणायच्या की माझ्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे. देवाने नाव सुमनच त्यांचं ठेवलं. सुमनाचा हा गंध रहे ना रहे हम महका करेंगे.

0: श्रोते हो, अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आताच आपण ऐकला. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार वसंत देसाई. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. थोड्याच वेळात 1 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपी
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. दुपारचा 1 वाजलाय. प्रसारित करत आहोत NCRT द्वारा प्रायोजित कार्यक्रम.